भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 33 जय जय रघुवीर समर्थ। समाजामधली पत नाहीशी झाली, घरातल्या वस्तू गहाण पडल्या, आता दिवाळखोरीची वेळ आली। काहीतरी उपद्व्याप केले, घरातल्या वस्तू विकल्या, थोडेफार पैसे कसे तरी मिळवले, थोडे कर्ज घेतले, काहीतरी दांभिकपणा केला। लोक म्हणू लागले वडिलांचे नाव राखले, कर्ज वाढले, पण सगळे कर्ज देणारे जे होते ते सावकार आले। मग काय, विदेशात पळून जायला लागले। 2 दुसरीकडे जाऊन कमी दर्जाची कामं सेवा केली, भरपूर शारीरिक त्रास भोगला, थोडेफार धन जमा केलं आणि मग त्याला पुन्हा घरची आठवण झाली। मग पुन्हा मालकाची परवानगी घेऊन तो घराकडे परत आला। तेव्हा त्याला अत्यंत नाराज झालेली त्याची बायको वाट पाहत असलेली दिसली। इतके दिवस कुठे गेले होते, काय झालं होतं, आम्ही आता इकडे काय खायचं, काय करायचं की उपाशी मारायचं, तेव्हा यांची संगत आम्हाला का दिली, असं घरचे म्हणू लागले। ते आपले सुख पाहत होते, मात्र त्याची चिंता कोणास नव्हती। शक्ती गेल्यावर कोणीही कामास येत नाही। अचानक कारभारी आलेला पाहून मुले आनंदली, त्याच्याकडे धावली। पाहून, बाबा आमच्यासाठी काय आणलंय, बाबा आमच्यासाठी काय आणले। स्त्री देखील आनंदली, म्हणाली, आता आमचा दैन्य दूर झालं, त्याच्या हातातील गाठोडं त्याने घेतलं, सगळ्यांना आनंद झाला। म्हटले, आता आमचे वडील आले, त्याने आम्हाला कपडे टोप्या आणले असतील। असा आनंद 4 चालला। नंतर कुरबूर सुरू झाली, म्हणाले, हे पैसे संपले तर पुन्हा आमच्यावर संकट येईल, त्यांनी आणलेले ठेवावे आणि पुन्हा परदेशात जावं आणि आम्ही हे खाऊन संपू, तोपर्यंत आमच्यासाठी द्रव्य त्यांनी आणखीन द्रव्य मिळवून आणावं। सगळे सुखाचे सोबती असतात। स्त्रीला अत्यंत प्रीती असते, मात्र तिला देखील सुखच हवे असते। विदेशात गेल्यावर त्याला खूप दगदग झाली होती, विश्रांती घ्यायला आलेला होता तो, पण श्वास सोडला नाही तोच पुन्हा विदेशात जाण्याची पाळी आली। काहीतरी निमित्त सांगून राहण्यासाठी त्याने ज्योतिषाचं निमित्त पुढं केलं। मुहूर्त शोधल्यानंतर काही धन फराळाचं साहित्य एकत्र केलं, मुलांकडे पाहिलं आणि पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघाला। बायकोला पाहिलं आणि आपण बायकोला सोडून जायचं याचं त्याला खूप दुःख वाटलं। इच्छेविरुद्ध जायला लागतंय असं त्याच्या मनामध्ये आला। कंठ सदगदित झाला, सावरेना गैवरला तो मनुष्य, ताटातूट झाली। ऋणानुबंध असेल तर पुन्हा भेट होईल आपली, नाहीतर मग हीच आपली शेवटची भेट, नाही येणार, असे म्हणून तो परदेशात जाण्यासाठी निघाला। तो पुन्हा मागे फिरून फिरून पाहू लागला। वियोगाचं दुःख त्याला सहन होत नव्हतं, पण काही उपाय नाही, आपला गाव मागे राहिला। संसारामुळे चित्त भ्रमिष्ट झाले। त्या प्रसंगी त्याला आईची आठवण झाली। धन्य धन्य ती माऊली, माझ्यासाठी तिने किती कष्ट घेतले, पण मला काही समजलं नाही, मीच मूर्ख। आज ती असती तर तिने मला कधीही त्रास दिला नसता। त्याच्या मनामध्ये दुःख झालं, मन आक्रंदन करू लागलं। मातेचा कळवळा वेगळाच होता। आपला मुलगा हा वैभवहीन भिकारी असला तरी माता त्याचा स्वीकार करते। त्याला दगदग झाले, त्रास झाले तर तिचे दिवाळीला दुःख होतं। प्रपंचातला विचार दुसरे कोणाही पेक्षा मातेला आपल्या मुलाची काळजी जास्त वाटते। सगळं काही मिळालं तरी मातेचं प्रेम कुठेही मिळणार नाही। स्वभावाने कर्कश्य असलेली आई देखील आपल्या मुलावर माया करते। तितकी माया हजार बायका देखील करू शकणार नाहीत। पण माणूस मायेला भुलून वाया जातो। एका कामसुखासाठी तो जीवलगांबरोबरही भांडण करतो। त्याला आपली बायकोच सर्व काही आहे असं वाटायला लागतं। अशा प्रकारे संसाराचं वर्णन समर्थ रामदास स्वामी करीत आहेत। आणि हा भाग समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचं मन अशा एका अवस्थेमध्ये राहतं की त्या ठिकाणी परमात्माच सगळं काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्यामुळं मी करतो, मी बोलतो, मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसते. परमात्मा करतो, परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळं ते मानवाची कृती नाहीत. वेद हे खरे अपौरुषेय आहेत. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान सहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतामध्ये इतर शास्त्र येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. खरं म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगाचच फसवतात. मग सामान्य माणसाला वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही बरं का. वास्तविक वेदांत हा सर्वांसाठी आहे, मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणं हा व्यवहार आहे. सूक्ष्म वासना देहाच्या साह्यानं जड बनणं हे व्यवहाराचं स्वरूप आहे. याच्या उलट भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणं आहे. तेव्हा भगवंताचं साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोचवणारं असलं पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं असं साधन असेल तर ते काय आहे, ते फक्त नामच आहे. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळं अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथं त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचं दुःख करणं हे बरोबर नाही. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत स्वरूपच होईल. जिथं वासना संपली तिथंच भगवंताची कृपा झाली. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो, आज पुन्हा एकदा आपण भेटलो आहोत आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे। आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने सुरू झालेला हा ऍप, जो शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो, ज्याचे फाउंडर आहेत संजय दालमियाजी, IITN आहेत ही जी काही, हा जो काही ऍप सुरू केलेला आहे तो शिक्षकांची कम्युनिटी एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी हा एक मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे। गेली 2 वर्ष सातत्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये याचं काम जोमाने सुरू आहे। सांगताना अतिशय आनंद होतो की महाराष्ट्रातले 9 जिल्हे आणि छत्तीसगडमधले 7 जिल्हे यांनी कव्हर केलेले आहेत। तर मुळातच शिक्षकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी सहकार्य व्हावं, त्यांना सहाय्य व्हावं म्हणून ह्या ऍपची सुरुवात केली आहे। यामध्ये ओपन लिंक फाउंडेशन सुद्धा कार्यरत आहे। शिक्षकांना मदत मिळावी, शिक्षकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचावे, त्याला वाव मिळावा, ह्यासाठी ह्या संपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली आणि प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या शाळेत केलेले उपक्रम त्या ऍपवरती टाकले जातात। ते सगळे प्रकल्प किंवा ते छोटे छोटे प्रोजेक्ट अधिकारी वर्गापर्यंत पोहोचतात, त्याला अप्रिसिएशन मिळतं आणि त्या शिक्षकांचा गौरव केला जातो पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड देऊन। तर आज सुद्धा एक अशाच पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेल्या, त्याच्या मानकरी असलेल्या एक शिक्षिका आपल्याकडे गप्पा मारायला आलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी त्यांचं नाव सांगते, श्रीमती सुजाता कांतीलाल बोरसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीवरे येथे त्या कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मॅडम, खूप मनापासून स्वागत आणि नमस्कार।
1: नमस्कार मॅडम।
0: तर गेली 28 वर्ष आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, तर एकूणच कसा आहे हा सगळा प्रवास?
1: मॅडम, खरं सांगायचं म्हटलं तर शिक्षकाची नोकरी करायचीच नाही हा माझा पहिला अट्टहास होता। वडील माझे स्वतः शिक्षक होते। शिक्षकाचं जीवन हे खूप हालाकीचं असतं ही परिस्थिती मी स्वतः अनुभवलेली होती आणि मग मी शिक्षिका होणार नाही आणि माझ्यात जे टॅलेंट होतं ते इंजिनिअरिंगच्या लेवलचं होतं, पण वडिलांची परिस्थिती यामुळे मी या पेशाकडे आली। या पेशाकडे आल्यानंतर मला काय माहीत नाही, परंतु मी जिथे शिकली तिथेच मी जॉबला लागली आणि वडील त्याच गावात सर्व्हिसला असल्यामुळे योगायोग असा घडला की जे वडिलांचे विद्यार्थी की जे वडिलांना देव मानत होते त्यांची मुलं माझे विद्यार्थी झाले आणि जे वडिलांना देव मानत होते ते विद्यार्थी वडिलांचं स्थान मला देऊ लागले आणि खूप अभिमानाची जागा म्हणजे शिक्षक याची मला ख्याती झाली आणि त्या दिवसापासूनच जो माझ्या मनात निगेटिव्हपणा होता की शिक्षक व्हायचं नाही मला, तो निघाला आणि मी माझ्या कामाला जी लागली तर ती मी आजपर्यंत थांबलेली नाही आणि मला वाटतं माझ्या रिटायरमेंटच्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत मी थांबणार नाही।
0: वा, खूपच छान। आणि हे सगळं बोलताना तुम्ही इतक्या भावनिक झालेल्या आहात, त्यावरूनच तुमची आणि शाळेची असलेली अटॅचमेंट दिसून येते आणि गुरुप्रतीचा जो काही आदर आहे तो प्रत्येकाच्याच मनात असतो आणि ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळालं। मुळातच ते तुम्ही पाहत आला होतात तुमच्या वडिलांच्या बाबतीमध्ये। आणि तुम्ही आता वाडीवरेच्या शाळेत आहात, तर किती वर्षापासून या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
1: मी वाडीवरेच्या शाळेत आता मला 6 वर्ष पूर्ण झाले। या शाळेमध्ये पण खूप वेगवेगळे अनुभव मला आले, म्हणजे मी ज्या शाळेत गेली असेल ही माझी आता माझ्या जीवनातली 29व्या वर्षाच्या सर्व्हिस मधली 4थी शाळा आहे। सर्व शाळा माझ्या इगतपुरी तालुक्यातल्याच आहे। जन्मभूमी आणि कर्मभूमी माझी एकच आहे, हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि वाडीवाऱ्याच्या शाळेमध्ये आलेला अनुभव म्हणजे वाडीवारा हे थोडस समाज तिथला पुढारलेला आहे, त्यामुळे तिथे मला जे पाहिजे आहे, मला जेवढा पॅरेंट्स रिस्पॉन्स हवा आहे तो अगदी जितका पाहिजे तितका मिळतो, त्यापेक्षा कदाचित जास्तही मिळतो। त्यामुळे मला नवीन नवीन उपक्रम राबवायला आणि त्याच्यातून वेगवेगळे आउटपुट मिळायला खूप संधी मला ह्या शाळेत मिळाली।
0: वा, पहिली शाळा कुठली आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं?
1: माझी सगळ्यात पहिली पोस्टिंग मी जिथे राहत होती घोटीमध्ये त्याच गावात 1 किलोमीटर अंतरावर घोटी स्टेशन म्हणून एक छोटीशी वाडी वस्तीची शाळा होती. तिथे अनमॅरिड असल्यामुळे वडिलांनी जवळच पोस्टिंग घेतली माझी आणि तिथे गेल्यानंतर तिथला माझा अनुभव म्हणजे त्या शाळेत सर्व जेंट्सच टीचर होते आधी आणि लेडीज म्हणून मी पहिली शिक्षिका तिथे गेली. तर पहिल्या दिवसाचा अनुभव म्हणजे गावातली प्रत्येक व्यक्ती येऊन शाळेत डोकावून जायची की आपल्या शाळेत कोण नवीन मॅडम आल्या. मला असं वेगळं वाटायचं की असे काय येत आहेत लोक, पण त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. आणि त्या शाळेत गेल्यानंतर एक ज्यावेळेस आमचे गटसंमेलन राहायचे तर पहिल्या गटसंमेलनाला मी जेव्हा गेली माझ्याबरोबर जेवढे सहशिक्षक होते केंद्रातले सगळे लहानपणापासून माझ्या ओळखीचे, म्हणजे ज्यांच्याकडून शिकली त्यांच्याबरोबर नोकरी करत होती. तर त्यावेळेस ना की ज्या 13-15 शाळा केंद्रात होत्या तर सगळ्यात शेवटचं नाव आमच्या शाळेचं यायचं. अरे खूप वाईट वाटायचं म्हणाला की अरे आपली पोस्टिंग अशा शाळेत का झाली, आपली सुरुवात अशी का झाली. पण देवाने मला संधी दिली की अगं तुला काहीतरी करायचंय म्हणून तुझी इथे पोस्टिंग झाली आहे आणि त्यामुळे मला ती शाळा मिळाली आणि मी ते भाग्य मानले देवाचे. आणि जे नाव माझ्या शाळेचं शेवट होतं ते अगदी 2-4 महिन्यातच पहिल्या 2-3 क्रमांकावर आणलं आणि यात मला खूप चांगलं यश मिळालं. यात मला माझ्या वडिलांचं सहकार्य मिळालं आणि माझ्या सहशिक्षकांचं पण सहकार्य मिळालं. त्यातल्या त्यात अधिकारी वर्ग पण खूप चांगला होता की ज्यांनी माझ्यातले गुण हिरले आणि त्या त्या संधी मला ते देत गेले आणि त्यामुळे मी ह्या शाळेत चांगलं काम केलं. 14 वर्ष मी तिथे नोकरी केली. आजही ते पालक माझी आठवण काढतात, मला फोन करतात आणि माझा त्यातला एक विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये मेरिट मध्ये आला आणि एक विद्यार्थी पायलट झालाय.
0: वा खूपच छान. ज्यावेळेला असं आपण काहीतरी बघतो किंवा आपल्या हाताखालून मोठी झालेली मुलं इतक्या मोठ्या पोझिशनवर येतात त्यावेळेला मिळालेलं समाधान काही वेगळं असतं.
1: हे समाधान म्हणजे कुठेच न मिळणार जगातलं असं समाधान असतं. आणि जेवढं समाधान आपल्याला आपल्या स्वतःच्या मुलांमध्ये मिळतं ना, कदाचित त्यापेक्षाही काही पटीने हे जास्त असतं. कारण आपल्या हातून ते घडलेले असतात ना, सगळ्यात महत्वाचं विशेष ते असतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे आताची लेटेस्ट एक गोष्ट आहे, आता जेव्हा नवोदयची परीक्षेचा रिझल्ट लागला 3-4 दिवसापूर्वी आणि माझी शाळा तर 4th पर्यंतच आहे, पण मागच्या वर्षी माझ्या क्लासमध्ये प्रकाश नावाचा एक विद्यार्थी होता. परिस्थिती खूप गरीब, पण त्याची जी ग्रास्पिंग पॉवर होती ती इतकी म्हणजे भयानक होती की ज्या वर्षी तो 4th ला होता तेव्हापासून मी मनात हेरलं होतं की पुढच्या वर्षी याला नवोदयला बसवणार, याचा खर्च मी करणार आणि तो त्याच्यात उतरणार आहे, त्याला त्याच्या भविष्यासाठी चांगलं एक स्टेज मला त्याला द्यायचं होतं. आणि मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याची जवाहर नवोदयमध्ये परवाच निवड झाली. की ज्या जो मुलगा कधीही आई वडिलांच्या परिस्थितीमुळे कधीच चांगल्या शाळेत शिक्षण घेऊ शकला नसता त्याचं एक लाईफ बनणार आहे याचं समाधान मला खूप आहे. आणि अशा संधी या विद्यार्थ्यासाठी मी प्रयत्न केले, म्हणजे अक्षरशः तो दुसऱ्या हायस्कूलमध्ये असताना हायस्कूलच्या सरांकडून 1 महिन्याची सुट्टी काढून घेतली त्यांच्याकडून, त्यानंतर त्याला क्लास लावून दिला. ज्यांच्याकडे क्लास लावला इगतपुरीला त्या सरांनी क्लासची फी नाही घेतली आणि पालकांची परिस्थिती नव्हती तर पालकांना मी मदत केली आणि पालकांनी रोज त्याला त्या क्लासला नेलं आणि त्याचं आउटपुट म्हणजे तो सिलेक्ट झाला. हे खूप समाधानाची गोष्ट आहे. जसं काही आपला विद्यार्थी म्हणजे आपला एक मुलगाच असतो किंवा आपलंच कोणीतरी असतं, ही जी भावना शिक्षकाच्या मनात रुजली तर नक्कीच विद्यार्थ्यांचं कल्याण होतं याची मला म्हणजे पूर्ण शाश्वती आली. आणि मी 2 दिवसापासून खूप खूप समाधानी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे की नाही केलं तर होऊच शकतं.
0: वा, तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळो असं मला वाटतंय आता खरं तर. आणि आपण इथे भेटलो आहे त्याचं निमित्त आहे की विनोबा ऍप. तर विनोबा ऍपशी तुम्ही कशा जोडल्या गेलात आणि काय नेमकं वाटतं ह्या ऍपबद्दल तुम्हाला?
1: विनोबा ऍप साधारणतः 1-1.5 वर्षापासून आमच्याकडे कार्यरत झालं. ज्या वेळेस आमच्याकडून म्हणजे तालुक्यात जिल्हा समन्वयक आले, त्यांनी माहिती दिली, आमच्या सर्व शिक्षकांकडून ते डाउनलोड करून घेतले, त्याची सगळी म्हणजे प्रोसेस पूर्ण करून घेतली, आणि पहिले 6 महिने ना विनोबा ऍप मध्ये कसं काम करायचं हे मला काही समजलंच नाही. खूप माझे प्रोजेक्ट होते, चौथीचे मुलं तर माझे खूपच टॅलेंटेड होते, पण मला जमलंच नाही. आणि असं अचानक माझी एक मैत्रीण भेटली की जी आम्ही आधी रामरावनगरच्या शाळेत होतो, आणि तिची माझी फोनवर अशी चर्चा झाली. तिला पोस्ट ऑफ मनचं अवॉर्ड मिळालं, मग मी तिला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मग तिने मला सांगितलं तू का नाही करत, आणि मग त्यावेळेस तिच्याकडून आयडिया घेतली आणि मग मी विनोबामध्ये पोस्ट टाकायला लागली. आणि एक म्हणजे आनंदाची म्हणता येईल माझ्यासाठी ती बाब की ज्या काही पोस्ट टाकत गेली मी त्या विद्यार्थी हिताच्या होत्या, आणि त्यामुळे प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफ मंथ अवॉर्ड मिळतच गेलं.
2: वा क्या बात आहे. आणि असे किती अवॉर्ड तुम्हाला आतापर्यंत?
1: मला ऑगस्ट महिन्यापासून ब्लॉक लेवलचे सर्व अवॉर्ड मिळाले आतापर्यंत, आणि फेब्रुवारी महिन्याचं डिस्ट्रिक्ट लेवलचं अवॉर्ड मिळालं. आणि जी डिस्ट्रिक्ट लेवलची पोस्ट होती त्यात मी थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे, आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून पहिलीच्या वर्गाला मी भगवद्गीता याचा 15वा अध्याय शिकवला, आणि तो पण एकदम प्रॉपर उच्चारांसहित. तर त्याची पोस्ट म्हणजे शिक्षणाला अध्यात्माची जोड असणं फार महत्वाचं आहे. आज तरी ती वेळ आलेली आहे आपल्या पूर्ण जीवनचक्र आपण पाहिलं तर की आपला समाज अध्यात्मापासून जरा दूर जायला लागलेला आहे, संस्कारापासून दूर जायला लागलेला आहे. तर जिथे बेस आहे त्या बेसला जर आपण चांगलं केलं, आज 40 मुलं जर माझ्या हातून ह्या याच्यातून जोडले गेले, ते 40 मुलं ज्या 40 लोकांच्या संपर्कात जातील ते जोडले जातील आणि कुठेतरी याचा फायदा होईल. आणि म्हणून त्यांची मी रोज परिपाठानंतर एक एक अध्याय एक एक श्लोक घेऊन पाठांतर करून घेतलं, आणि खूप तालासुरत त्यांनी म्हणून ती पोस्ट मी टाकली, आणि त्याला मला पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट मंथचा अवॉर्ड मिळाला.
2: अरे वाचला, खूपच छान. आणि या व्यतिरिक्तही तुम्ही कुठल्या कुठल्या संकल्पना आतापर्यंत राबवल्या त्याविषयी सुद्धा ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: हां नक्की मॅडम. ही तर झाली याच्या व्यतिरिक्त पहिलीचा वर्ग असताना पहिलीच्या मुलांना प्रोत्साहन द्यावं म्हणून सुरुवातीला पहिलीचे मुलं जे असतात की त्यांना अगदी आमच्याकडे येणारे मुलं त्यांना आम्हाला सगळंच पाटी पेन्सिल हातात धरण्यापासून शिकवावं लागतं. मग हे शिकवताना त्यांनी थोडंसं छान वाचलं की त्याचा एक व्हिडिओ बनवला, आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही छान केलं ना, मग बघा तुमचा व्हिडिओ मी इथे पोस्ट केला बरं का. मग ते खूप आनंदित व्हायचे आणि मग त्यांना अजून प्रोत्साहन मिळायचं. मग आज एकाने केलं की उद्या अजून 2-4 मुलं तयार राहायची. मग ह्या काही वाचनाच्या पोस्ट टाकल्या, काही त्यांच्या सुंदर हस्ताक्षराच्या काही स्पर्धा घेतल्या असतील त्यांच्या पोस्ट मी याच्यामध्ये हे केल्या. आणि त्याचबरोबर विनोबा ऍपने आता मागे डिसेंबर महिन्यापासून एक नवीन प्रोग्राम राबवला, कागज के पंख आणि स्पोकन इंग्लिश. तर कागज के पंख मध्ये माझा सहभाग थोडा कमी पडला, मला वेळ नाही मिळाला, पण स्पोकन इंग्लिशचा जो होता तो अगदी चॅलेंज नंबर 1 पासून चॅलेंज नंबर 6 पर्यंत पहिलीच्या वर्गाने पूर्णपणे पार पाडला, आणि खूप सुंदर मुलांचा त्याच्यात रिस्पॉन्स मिळाला. तर असे वेगवेगळे जे उपक्रम विनोबा ऍपमधून येतात ते आम्हाला प्रोत्साहित करतात, आणि मला वाटतं आमचे विद्यार्थी नक्कीच इंग्लिश मिडियमच्या शाळांपेक्षा खरोखर चांगले आहेतच, पण अजून त्याच्या पुढे जातील आणि मोठमोठे ऑफिसर होतील असं मला वाटतं, आणि एक चांगले नागरिक बनतील.
2: नक्कीच नक्कीच. तर विनोबा ऍप कशा पद्धतीने कार्य करतं ह्याविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता?
1: विनोबा ऍप हे असं ऍप आहे, हे जितक्या आता आपण ऐकलं नाशिक जिल्ह्या सॉरी महाराष्ट्रातले 9 जिल्हे आणि छत्तीसगडमधल्या 7 जिल्ह्यांमध्ये जोडलं गेलेलं आहे. तर या ॲपमध्ये आपण पोस्ट टाकली की त्यामध्ये कनेक्शन्स असतात, जसं आपण फेसबुक याच्या त्याच्यावर रिक्वेस्ट पाठवतो तसं याच्यात पण रिक्वेस्ट पाठवता येते आपल्याला, आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर समोरचा आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि मग आपल्या पोस्ट बघत जातात, ते त्याच्यामध्ये लाईक्स येत जातात आणि त्याच्यातून आपले जे पॉईंट्स रिवॉर्ड पॉईंट्स वाढतात त्यानुसार आपल्याला अवॉर्ड मिळतात. आणि ह्या अवॉर्डचा पण एक फायदा असा सांगते मी की मला जेव्हा सगळ्यात पहिला अवॉर्ड मिळाला त्यामध्ये मला कलर बॉक्स मिळाले होते मुलांसाठी. पहिलीचा वर्ग होता आणि अजून बाकी पेन्सिल्स वगैरे होते. मग मी कलर बॉक्सचा उपयोग काय केला की पहिलीचे मुलं हे खूप सेन्सिटिव्ह असतात, भावनिक असतात, टीचर म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं विश्व असतं. तर ज्याचा बर्थडे ज्या महिन्यात असेल ना त्या महिन्याला ते गिफ्ट द्यायचं. खूप खुश व्हायचे मुलं. मग काही मुलं म्हणजे टीचर आमचा मे महिन्यात आहे. मग त्यांना सांगितलं तुमचं मे महिन्यात बर्थडे आहे ना, तुमचं बक्षीस तुम्हाला जून महिन्यात दुसरीची शाळा सुरू झाली की तेव्हा देईल. म्हणजे मुलांना हे सुद्धा कळतं की माझा बर्थडे आता येणारच नाही, मग मला गिफ्ट मिळेल की नाही. ही सुद्धा मुलांमध्ये एक म्हणजे इतका विचार मुलं करतात.
2: खरे वा, खूप छान. म्हणजे मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा होताच की तुम्हाला जे काही रिवॉर्ड मिळतात त्यामध्ये जे काही गिफ्ट असतात तर त्याचं युटिलायझेशन तुम्ही कसं करता, तर ते तुम्ही आधीच मला त्याचं उत्तर दिलं. तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा मिळालेल्या गिफ्ट कशा कशा पद्धतीचे असतात?
1: गिफ्ट हे काही टीचर्सच्या उपयोगाचे असतात, काही विद्यार्थ्यांच्या असतात, काही आपण सहशिक्षकांना उपयोग करू शकतो. आणि यामध्ये त्यांनी आता नवीन 2-3 महिन्यापासून अवॉर्डमध्ये वेगवेगळे अवॉर्ड्स टाकतायत. तर आता त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे, लायब्ररी बॅग आहेत. तर आमचे जे दर मंथली जे रेकॉर्ड आमचं म्हणजे जे पोस्ट आम्ही टाकतो त्याचे जे रिवॉर्ड्स पॉईंट येतात त्या पॉईंट्सवर ते गिफ्ट मिळतात आणि हे शिक्षकाला प्रोत्साहित करतात. हा, विद्यार्थ्यांचे गिफ्ट तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात पण टीचर्सला पण प्रोत्साहन मिळतं याच्यातून. त्यामुळे अवॉर्ड देऊन काय म्हणतो आपल्या कार्याचा सन्मान केला कोणीही केला तर तो छानच वाटतो. म्हणूनच विनोबा ॲप मला वाटतं आमच्यासाठी खूपच एक छान असं स्थान निर्माण करून दिलेलं आहे दालमिया सरांनी. त्यांचे खरंच आभार मानावे तेवढे कमी आहेत.
2: नक्कीच, शिक्षक म्हटलं की अशी व्यक्ती आपल्या आयुष्यातली असते की प्रत्येकाच्याच आयुष्यात शिक्षकांचं स्थान असं असतं की ज्यांनी आपल्या आयुष्याला एक वळण दिलेलं असतं. चांगलं काय वाईट काय हे कायमच आपल्याला शिक्षक सांगतात. म्हणजे जितकं आपण कदाचित घरच्या आई वडिलांचं ऐकत नाही तेवढं आपण शिक्षकांचं ऐकतो. आणि आपले शिक्षक हे आपल्यासाठी रोल मॉडेल असतात आणि त्यांनी जी काही धडपड आपल्यासाठी केलेली असते त्याची दखल ज्या वेळेला अधिकारी वर्ग घेतो त्यावेळेला मिळालेलं जे काही आत्मिक समाधान आहे ते वेगळंच आहे असं मला वाटतं. आणि खरंच शिक्षकांचं कौतुक करणारा हा जो काही प्रयोग सुरू झालाय त्याचं स्वागतच आहे आणि खूप छान प्रकल्प आहे हा. तर मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की ज्या वेळेला काही अडथळे येतात, आता शिक्षकांना सगळीच गोष्ट अगदी गुढीगुढी असतं असं नाही, काही वेळेला तिथलं वातावरण वेगळं असतं, काही वेळेला रस्ते चांगले नसतात, त्या शाळेवर पोहोचणं अवघड असतं, अशा अनेक पातळ्यांवरती तुम्हाला शिक्षकांना उतरावं लागतं. मग त्यावेळेला ज्या काही अडचणी येतात मग त्या विनोबा ॲपच्या माध्यमातून कशा सोडवल्या जातात किंवा त्या अडचणी तुम्ही तिथे मांडता का, त्या अधिकारी वर्गांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात?
1: अडचण ही प्रत्येकाचं म्हणजे कुठलीही गोष्ट असली तर त्याला दोन्ही बाजू असतात, एक फायदा असतो एक तोटा असतो. विनोबा ॲप मध्ये येणाऱ्या अडचणी हा अशा विशेष नाहीये, कारण म्हणजे आपण ग्रामीण भागात म्हटलं तर रेंज वगैरे प्रॉब्लेम वगैरे जरी असले पण आपण एवढं करू शकतो. विनोबा ॲपचा एक फायदा तो प्रॉफिट एक असा झाला की जिथे रेंज नसेल तर आपण विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बनवला किंवा विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचं जे काही असेल ते केलं आणि केल्यानंतर ती पोस्ट तिथेच आपण नाही टाकू शकलो तर घरी आल्यानंतरही आपण रेंजमध्ये ती टाकली तरी आपण ती टाकू शकतो. त्याला असं हे नाही, मर्यादा नाही की इथेच तुम्ही ती टाकली पाहिजे असं. हा एक फायदा आहे म्हणजे अडचणीवर उपाय पण त्यांनीच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर काही काही इश्यू होत असतात किंवा काही पोस्ट म्हणजे काउंटिंग नाही झालं किंवा काही झालं तर आमचे जे जिल्हा समन्वयक आहेत कृष्णा घायर सर हे तर इतके तत्पर आहेत. आपण फोन केला की त्यांची वाणी पण खूप छान आहे. ते अगदी आपली समस्या चुटकी सरशी सोडवतात आणि ते डायरेक्ट सांगतात की मॅडम चेक करतो आणि सांगतो. लगेच एक 10-15 मिनिटात काय असेल त्यांचा ग्रुपवर मेसेज येतो किंवा वैयक्तिक मेसेज येतो किंवा ते फोन करून आमच्या आलेल्या अडचणीला अगदी चांगल्या प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स असतो. त्यामुळे आम्ही याच्यात सतत कंटिन्यू आहेत. आणि आता त्यांनी नवीनच एक छान अजून स्पेल बी म्हणून जो आहे तो उपक्रम एप्रिल महिन्यापासून चालू केला. मी आता तो परवा तेरवा बघितला. बघितल्यानंतर लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढला, ग्रुपवर शेअर केला मुलांना. मी सांगितलं नव्हतं विद्यार्थ्यांना की तुम्ही तो लिहा पण माझ्या पहिलीच्या स्टुडंटने अगदी छान लिहून आणलं आणि मी मेसेज टाकला होता फक्त की उद्या पाठ करून एवढे स्पेलिंग पाठ करून आले. त्यांचे व्हिडिओ केले की त्यांना माहिती आपण हे पाठ केलं की टीचर व्हिडिओ करतील ग्रुपला टाकतील आणि आपल्याला बक्षीस मिळेल. मग हाच फायदा त्यांच्याकडून येतो आणि अडचणी सुटतात. त्यामुळे त्यात इंटरेस्ट येतो की करायला पाहिजे हा उपक्रम केल्यावर. जेव्हा अडचणीवर मात नसती झाली तर कदाचित माघार घेऊन विनोबा चाललं नसतं आमच्याकडून.
2: नक्कीच. म्हणजे आपण जे काही टेक्नॉलॉजीच्या नावाने किंवा मोबाईलच्या नावाने निगेटिव्ह बोलत असतो की मोबाईल हातात आल्यामुळे मुलं बिघडत आहेत, तर ते तुम्ही तो मुद्दाच खोडून टाकला की व्हिडिओ काढणार आहेत. ह्या गोष्टीमुळे मुलांनी ते पॉझिटिव्ह घेतलं आणि त्याच्यातून उलट चांगलंच काहीतरी घडलं की आम्ही छान अभ्यास केल्यानंतर आमचा व्हिडिओ काढला जातो आणि तो पोस्ट केला जातो. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा जर का आपण पॉझिटिव्ह उपयोग करून घेतला तर तो नक्कीच वर्कआउट होतो हे आज तुम्ही सिद्ध केलंय आणि खूप छान वाटलंय ऐकून. आणि इतकी छोटी मुलं जेव्हा आपलं ऐकतात, कारण छोटी मुलं कशी मुडी असतात, त्यांच्या कलांनी घ्यावं लागतं, आणि तुम्ही इतकं छान त्यांच्याकडून सगळं पाठांतर किंवा अभ्यास करून घेताय हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा याच्यातून अनेक सजेशन्स मिळाले असतील की आपण सुद्धा अशा पद्धतीचे उपक्रम राबवू शकतो. तर जाता जाता तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की आपल्या श्रोत्यांना किंवा आपल्या लिसनर्सला तुम्ही काय सांगाल की विनोबा ऍप बद्दल तो वापरणं कसं गरजेचं आहे किंवा त्याविषयी काय आव्हान कराल?
1: मी तर सर्वांना असं सांगेल की जगाच्या जो आता जगाची जी वेग वाढलेला आहे, गती जी वाढलेली आहे जगण्याची आपली, त्या गतीने जर आपल्याला चालायचं असेल तर ज्या नवीन नवीन सर्व संकल्पना आहेत त्या आपण पॉझिटिव्हली स्वीकारल्या पाहिजे. सगळ्यात पहिले माणसाचं माइंड हे असं असतं की पहिले ते पटकन निगेटिव्ह गोष्टी, याच्यात काय फायदा, कशाला करत बसायचं हे पटकन त्याच्या मनात येतं. आपल्याकडे वेळ कुठे आहे? पण मी तर मी स्पष्ट असं म्हणेल की वेळ काढला तर वेळ मिळतो. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, स्पोकन इंग्लिश चॅलेंज करताना आम्हाला खूप अडचणी होत्या सर्व शिक्षकांना. म्हणजे इतके उपक्रम आम्ही राबवत होतो स्कूलचे आमचे बाकीचे की आम्हाला तेवढ्यापर्यंत मुलांना पोहोचायला मुलांपर्यंत आम्हाला खूप त्रास होत होता. पण पॉझिटिव्ह जे असतं ना माणसाची मनाची तयारी की माणूस सगळं करू शकतो, तसंच विनोबा ऍप मध्ये पण आहे. आणि एक फायदा असा होतो की माझी पोस्ट खूप लोकांपर्यंत जाते, माझ्यातलं नाविन्य त्यांना समजतं आणि इतरांच्या मध्ये काय कलागुण आहेत किंवा इतरांच्या ज्या टॅक्ट आहेत शिकवण्याच्या, काही प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं वाईट असतं, चांगले गुण असतात, ते जे गुण असतात ते आपल्याला चार प्रकारचे एकाच स्टेजवर पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपलाच विकास होतो आणि आपला वर्ग जो आहे, आपले विद्यार्थी जे आहेत ते घडवण्यासाठी मला वाटतं नक्कीच या विनोबा ऍप खूप असा फायदा होतो. फक्त थिंक पॉझिटिव्ह असं माझं म्हणणं राहील. धन्यवाद.
2: वा, खरंच खूप छान माहिती दिलीत आणि इतका सगळा प्रवास तुम्ही उलगडून सांगितला, इतक्या सहज सोप्या भाषेत तुम्ही आमच्याशी आज संवाद साधला, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. यापुढेही तुमच्या हातून असंच छान छान कृत्य घडत राहो, छान वेगवेगळ्या संकल्पना सुचत राहो, जास्तीत जास्त पोस्ट तुम्हाला मिळत राहो अशा सदिच्छा देते. आणि आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, पण पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विनोबा.

रसिका हो नमस्कार, आपलं स्वागत आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये। मंडळी, श्रावण आला आणि श्रावणाला म्हटलं की घन निळा बरसला आणि हा निळा सावळा मेघ रिमझिम रिमझिम असा मस्त झिमझिम। निसर्ग तर हिरवा कंच होतोच, पण तो आपल्या नात्यांनाही एक वेगळी हिरवाई देऊन जातो। वेगवेगळ्या नात्यांचा उत्सव होतो इथे। रक्षाबंधन हा तर केवढा मंगल, भावा बहिणीच्या प्रेमाला रेशीम धाग्याने बांधणारा हा सण। भाऊरायाच्या मनगटावर राखी बांधणारी बहीण, मग ती सोन्याच्या धाग्यांची रत्नजडी तशी राखी असो, नाहीतर हरीच्या बोटाला बांधलेली साधी चिंधी असो, बहिणीची माया ही मायाच असते शेवटी। शतजन्माचे जुळले धागे बंधन जोडते, आज माझ्या भावाला मी राखी बांधते, राखी बांधते।

राखी। मित्रांनो, राखी हा शब्द तसा छोटाच म्हणजे दोनच अक्षरांचा, पण त्यात त्रिखंडातलं प्रेम आणि विश्वास सामावलेलं असतं। लहानपणी केलेली दंगामस्ती, चिडवाचिडवी, भांडाभांडी हे पुढे एका वळणावर जाऊन भाव बहिणीच्या प्रेमात आणि मायेत विसर्जित होतं, आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणजे राखी, रक्षाबंधन। नारळी पौर्णिमेच्या साक्षीनं आपल्या लाडक्या भाऊरायाला त्याची बहीण राखी बांधते। औक्षण करताना ती आपल्या भावासाठी आयुष्य मागते, आरोग्य मागते, जगातली सगळी सुख मागते आपल्या भावासाठी।

दिवाळीतली भाऊबीज आणि ही राखी पौर्णिमा हे दोन्ही सण म्हणजे भावाबहिणीच्या मंगल आणि तेवढ्याच पवित्र नात्याला जोडलेले दोन हात आहेत. नमस्कार आहे. राखी बांधण्यासाठी भाऊ कुठेही असला तरी तो बहिणीकडे धावत येतो अगदी. या राखीचं फार मोठं अप्रूप त्याला असतं, पण या राखीचं महत्व खरंच त्यांनाच कळतं ज्यांना बहीण नाहीये राखी बांधायला. म्हणूनच कदर बहन की उनसे पूछो जिनकी नहीं है बहना.

छोटे से बहिण भाऊ उद्याला मोठाले हो, छोटे से बहिण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला नवीन आकार देव। वा, पण मोठेपणी सुद्धा बहिणीचं प्रेम तेच असतं। सोनं चांदी मान मरातब या सगळ्यांपेक्षा ती भावाचं प्रेम मोठं मानते। म्हणूनच द्रौपदी आपला भारी शेला फाडून ती भावाच्या बोटाला बांधते, हरीच्या बोटाला बांधते। क्षणार्धात जीवा भावाचा भाऊ आता या भावापेक्षा आणखीन अनमोल असं काय असणार।

राखी बांधताना मित्रांनो भाऊ बहिणीला एकच सांगतो, तो म्हणतो, म्हणे तू खरी माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी। म्हणे खरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी। साध घालता येईन धावून, साध घालता येईन धावून, प्रसंग जर का पडला। यावर ती बहीण काय म्हणते ऐका। ती म्हणते, प्रसंग कैसा येईल मजवर, प्रसंग कैसा येईल मजवर, पाठीस असशी तू परमेश्वर। पाठी राखा भाऊ, जणू परमेश्वर असतो। सगळ्या भावा बहिणींनी ऐकावं आणि एकत्र म्हणावं असं हे अलौकिक काव्य। चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला।

पण मित्रांनो, असं सगळ्याच बहिणींच्या नशिबात नसतं बरं का. भाऊराया कधी दुरावलेला असतो तर कधी तो दूर असतो, पण शेवटी भाऊ हा भाऊच असतो ना. मग अशा वेळी ती पौर्णिमेच्या चंद्रालाच आपलं दुःख सांगते आणि त्याला म्हणते, चंदारे मेरे भैया से कहना बहना याद करे, बहना याद करे.

राखी धागों का त्योहार। हे धागे नुसते रेशमी आणि रंगीत नाहीत, तर ते आहेत विश्वासाचे, मायेचे आणि ममतेचे, त्यागाचे आणि प्रसंग पडलाच तर समर्पणाचे सुद्धा। आजच्या धावपळीच्या जमान्यात भावाला वर्षातून एकदा तरी भेटण्याची ही तळमळ एका बहिणीची। धन हूं पराया पर मैं मिलूंगी, धन हूं पराया पर मैं मिलूंगी, साल में एक बार, राखी धागों का त्योहार।

तर श्रोते हो, आपली ही गीतप्रतिमा ऐकणाऱ्या सगळ्या बहिणींना आणि सगळ्या भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी रामचंद्र कुलकर्णी थांबतोय आज इथंच आणि देतोय हा संदेश आपल्या सगळ्यांना. बदलेगा वक्त बदलेगा जमाना, बदलेगा वक्त बदलेगा जमाना, पर इस बंधन को निभाना, मेरे भैया मेरे राखी के बंधन को निभाना.

0: रसिक हो नमस्कार, मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOI म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन परदेशी भाषा शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या अशा विविध वयोगटातल्या मंडळींशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी मिळून गेल्या काही वर्षापासून झडपीच्या विविध शाळांमध्ये त्याबरोबरच विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषांचं शिक्षण दिलं जातं. अर्थातच या दोन्ही भाषा मराठी भाषेमध्ये सुद्धा शिकवल्या जातात आणि ह्याच भाषा शिकणाऱ्यांशी आपण गप्पा मारत असतो. तर त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत दोन विद्यार्थिनी, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेमधल्या आहेत. एकीचं नाव आहे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी आहे सानवी मुनेश्वर. तर ह्या दोघीही इयत्ता 6वीमध्ये शिकतात आणि त्यांनी फॉरेन लँग्वेज शिकली आहे का किंवा शिकताना त्यांचे काही अनुभव आले आहेत का, तर ह्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर या दोघींचंही मी मनापासून स्वागत करते. दोघींचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. सानवी आणि आकांक्षा, तुम्ही दोघींचं अतिशय मनपूर्वक स्वागत. कशा आहात तुम्ही दोघी? बरं, आता शाळेला सुट्टी लागण्याचे दिवस आहेत, शेवटचे काही दिवस शाळेचे राहिलेत, तर कसं वाटतंय? बरं बरं. आणि आता तुम्ही सगळ्या 7वीला जाणार दोघी जणी, बरोबर? मग काय वाटतं ह्या परीक्षेनंतर किती टक्के मिळतील? सानवी तू काय सांगशील?
1: 90%
0: आणि आकांक्षा तुला किती मिळतील?
1: 90%.
0: वा वा वा, दोघींची तशी तयारी आहे अभ्यासाची. क्या बात आहे, खूप छान. तर मला थोडस आता आपल्या विषयावरती यायचंय की तुम्ही कितवीला असताना तुम्हाला या फॉरेन लँग्वेज बद्दल समजलं? किती दिवसापूर्वी समजलं की अशा परदेशी भाषा आपल्याला शिकायला मिळणार आहे?
1: 5वीपासून.
0: अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला याबद्दल कळलं. कोण आलं होतं शाळेमध्ये सांगायला आणि त्यांनी काय सांगितलं नेमकं असं की तुम्हाला वाटलं की आपण ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं?
1: आमच्या शाळेतला विद्या सोनूने मॅम.
0: काय सांगितलं त्यांनी तुम्हाला?
1: त्या स्वतः शिकतात म्हणून आम्हालाही शिकावं.
0: बर बर, नेमकं काय वाटलं होतं ही भाषा शिकत असताना? घरी काय सांगितलं तुम्ही?
1: घरच्यांना खूप आनंद झाला, आम्ही नवीन भाषा शिकतोय आणि विद्या सोनूने मॅमनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले.
0: बर, तुमच्या दोघींपैकी कोणी कुठली भाषा शिकलीये ते सांगा बरं जरा.
1: आम्ही दोघींनी जर्मन भाषा शिकली.
0: बर, जर्मनच्या किती लेवल पूर्ण झाल्या?
1: 3.
0: अच्छा, 3 लेवल पूर्ण झाल्या. आणि त्या प्रत्येक लेवलला किती किती मार्क मिळाले?
1: 49, 98.
0: बर,
1: 99.
0: अरे वा. आणि हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकलात, मग याचा अभ्यास कशा केला? दोघींनी पण या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही याचा अभ्यास कशा पद्धतीने केला?
1: ऑनलाईन पद्धतीने.
0: हो, ऑनलाईन पद्धतीने बरोबर आहे, पण मग त्याची प्रॅक्टिस कशी केली? मग घरी काही त्याचा वेगळा असा सराव केला का?
1: हो केला, एज्युकेशन व्हिडिओ मध्ये केला.
0: बर, आणि त्याच्यात काही अडचणी आल्यावरती मग त्या कोणाला विचारले ते प्रश्न? बर बर. आणि आता तुमच्या 3 लेवल कम्प्लीट झाल्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जर्मन भाषा बोलता येत असेल, हो की नाही? मग आता दोघींचं इंट्रोडक्शन मला ऐकायचंय जर्मन मध्ये, जमेल का?
1: हो जमेल. गुटेन मॉर्गन मॅम, इच हायर आकांक्षा अंबोरे, इच लेक वडगाव, सच टीओ झेड टी स्कूल. गुटेन मॉर्गन मॅम, इच हाय सांगवी अमोल मुनेश्वर, इच लेबे वडगाव, इच स्टुडिअर झेड पी स्कूल.
0: वा, छान वाटलं ऐकून. बरं, आता ही भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का, याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघींकडून जाणून घ्यायचंय.
1: हो, पहिल्या सुरुवात आम्हाला ते शब्द नवीन वाटले, पण आम्ही 1.5 वर्षापासून शिकतोय तर आम्हाला आता त्या भाषेची आवड झाली.
0: बर,
1: पहिल्या सुरुला आम्हालाही थोडं अवघड वाटलं, पण मी 1.5 वर्षापासून शिकत आहे म्हणून मला आता काही वाटत नाही.
0: काय वाटतं ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आम्ही आता भाषा शिकतोय, पण आम्हाला याचा उपयोग पुढे फ्युचर मध्ये होऊ शकतो. जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो आम्ही.
0: वा, बरोबर. आता तुम्ही जेव्हा ही भाषा शिकत होता तेव्हा तुमच्या घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना कधी असं बोलून दाखवलं आणि कधी काही गमती जमती झाल्या का? तो काही किस्सा असेल तर तो पण ऐकायला आवडेल मला.
1: हो, आम्ही शाळेमध्ये पण मैत्रिणींशी, घरी आई वडिलांशी, मला मॅडम सरांशी ही भाषा बोलत असत.
0: मग काही गंमत होते का याच्यातून?
1: घरच्यांना तर येत नाही, मग ते म्हणतात काय काय, मग आम्ही सांगतो त्यांना.
0: बर, ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि आपल्याला जे कोणी ऐकतायत त्यांना काय तुम्हाला अपील करायचं आहे की ही भाषा का बरं शिका, किंवा काय असं काही सांगायचंय का, काही सजेशन द्यायचे का?
1: ही भाषा खूप छान आहे, शिकायला नवीन वाटतं काहीतरी. तुम्ही पण शिका ही भाषा, तुम्हाला खूप आनंद होईल.
0: बर बर. तर मंडळी, आकांक्षा आणि सानवी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका विद्या सोनवणे या सुद्धा आता आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
2: नमस्कार, माझं नाव विद्या तुळशीराम सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी, केंद्र पंढरपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षिका पदावर कार्यरत आहे.
0: बर, आणि तुमचं पण खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर तुम्हीच ही भाषा शिकवण्यामध्ये तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या विद्यार्थिनींना, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्या जसं म्हटल्या मगाशी की आम्हाला विद्या मॅडमनी सांगितलं, त्या शिकल्या मग त्यांनी आम्हाला शिकवलं, म्हणजे यायला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही ह्याबद्दल समजलं होतं की असा कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीचा आणि तो शिकणं शिकायला पाहिजे, नेमकं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते शिकलात आणि शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट केलं?
2: मॅडम, मला आधीच परकीय भाषा शिकण्याची थोडी इच्छा होती, त्याबद्दल मी माहिती काढली तर FLOA बद्दल कळालं मला, जे काही फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, तर त्यावर स्टडी मोडवर ऑनलाईन व्हिडिओ, सिलेबस, क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत आणि ह्या FLOA कडून सर्टिफिकेट्स आणि प्लस मेडल पण दिले जातात. तर मी स्वतः आधी त्याला रजिस्ट्रेशन केलं. मी स्वतः जर्मनच्या आणि फ्रेंच लँग्वेजच्या चारही लेवल कम्प्लीट केलेला आणि माझ्या बरोबरच मला असं वाटलं की आपण शाळेत असताना आपल्याला ह्या सुविधा मिळाल्या नाहीत, पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या उपलब्ध करून देऊ म्हणून माझ्या मुलांचं इयत्ता 5वी पासून 7वी पर्यंतच्या मुलांचं रजिस्ट्रेशन केलं. काही विद्यार्थी फ्रेंच शिकतायत, काही जर्मन शिकतायत आणि त्यांना सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नवीन काहीतरी भाषा शिकतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला आणि मला आनंद वाटतो की माझ्यामुळे माझे विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे सर्टिफिकेट घेऊन शाळेबाहेर जातील आणि भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा उपयोगही होईल आणि ती भाषाही ते जागतिक स्तरावरही वापरू शकतील आणि मलाही त्याचा फायदा होईल पुढे. या दृष्टीने मी मुलांनाही प्रोत्साहन दिलं, स्वतःही केलं आणि विशेष म्हणजे माझ्यासोबतचे जेवढे शाळेतले सहकारी आहेत तेही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून या भाषा शिकतायत आणि माझ्या केंद्रामध्ये जवळपास 15 ते 16 शाळा आहेत, तर आमच्या सगळ्या केंद्रातल्या सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन केलंय. शिवाय आमच्या ह्या उपक्रमाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री दिलीपजी स्वामी साहेब, त्याचप्रमाणे आमचे शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे CEO अंकित सर, ह्या सगळ्यांनी याची दखल घेऊन आमच्या शाळेचं कौतुक केलंय आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आणि माझा सत्कार सुद्धा केलाय.
0: क्या बात आहे. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी ही फॉरेन लँग्वेज शिकली अंदाजे काही सांगू शकाल?
2: माझ्या शाळेतून दरवर्षी जवळपास 30 ते 35 मुलं शिकतायत या दोन्ही लँग्वेज. आमच्या केंद्रातून जवळपास 150 ते 200 अराउंड विद्यार्थी दरवर्षी एक एक लेवल पूर्ण करतायत आणि शिवाय माननीय शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक पूर्ण ग्रुप करून त्या त्या शाळांवर मार्गदर्शन करूनही पूर्ण जिल्ह्यातून शिकली जाते ही लँग्वेज.
0: मस्तच मस्तच. हा, आपण एक बेसिक म्हणून आपण ट्रायल अँड एरर बेसवर आपण शिकायला सुरुवात केली, तिथपासून ते पुरस्कार मिळाला इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे मागे वळून बघताना नेमकं कसं वाटतंय?
2: खरंच खूप छान वाटतं मॅडम. एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की मुख्यमंत्री प्रशिक्षणामार्फत आपला राज्यस्तराचा जो उपक्रम आहे की बेरोजगार मुलांना आपण जर्मन लँग्वेज शिकवून त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा उपक्रम आहे आपल्या राज्याचा. तर औरंगाबाद जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि खूप छोट्याशा विचाराने ही सुरुवात झाली होती की आपण काहीतरी नवीन शिकावं आणि आपल्या मुलांनाही ते शिकायला मिळावं, पण त्याची व्यापक कामगिरी वाढली की संभाजीनगर जिल्ह्यात तर आहेच परंतु इतर जिल्ह्यांचे सुद्धा मला फोन येतात आणि मार्गदर्शनासाठी ते विचारतात, तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो की खरंच परकीय भाषा ज्या बाहेर शिकण्यासाठी खूप खर्चिक असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोयीस्करपणे ह्या FLOA आपल्याला शिकायला मिळत आहेत. त्याचे खरं तर FLOA चे खरंच आभार आणि हे कार्य असंच पुढेही चालत राहील अशी प्रयत्न करेल.
0: खूपच छान. बरं, जाता जाता शैलेश लेले सरांच्या ह्या इनिशिएटिव्हला काही वोट ऑफ थँक्स म्हणून काही बोलावं असं वाटतं का?
2: शैलेश लेले सरांशी बऱ्याचदा बोलणं होतं माझं आणि त्यांनाही खूप आनंद वाटतोय की मी ZB शाळांमध्ये हा उपक्रम जवळपास सर्व शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करते. त्यांचं सपोर्ट पण असतं, मार्गदर्शन पण असतं. आणि मला असं वाटतं की आणखी खरं सांगायचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दशसूत्री नावाचा कार्यक्रम आमचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब घेत आहेत आणि त्यांनी तर असंही सांगितलंय की त्यांच्या दशसूत्रीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच आपण सहभाग करून घेऊ. आणि शैलेश सरांनी मला असं वाटतं दीक्षा ऍप वर आणि बऱ्याच ठिकाणी हे सुरू केलेलं आहे तर नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो याचा. आणि जे फॉरेन लँग्वेज शिकू इच्छितात याचं पर्सनल पण रजिस्ट्रेशन करून कोणीही घरात बसणारी व्यक्ती सुद्धा ही लँग्वेज शिकू शकते. तर खरंच त्यांचे आभार त्याबद्दल.
0: वा, खूपच छान. आज तुम्ही आणि तुमच्या दोन्ही विद्यार्थिनी वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आपला इतका छान अनुभव तू तर सांगितलाच पण आतापर्यंतचा प्रवास देखील उलगडून सांगितला त्याबद्दल तुम्ही तिघींचेही मनपूर्वक आभार. आणि यापुढे तुम्ही सुद्धा अशाच ऍक्टिव्ह राहा म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आणि या क्रिएटिव्हिटीचा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल. आणि यापुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
0: ओके, ऑल द बेस्ट.
2: थँक्यू.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेतल्या दोन विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका, एक म्हणजे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी सानवी मुनेश्वर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका होत्या विद्या सोनवणे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 33। जय जय रघुवीर समर्थ। समाजामधली पत नाहीशी झाली, घरातल्या वस्तू गहाण पडल्या, आता दिवाळखोरीची वेळ आली। काहीतरी उपद्व्याप केले, घरातल्या वस्तू विकल्या, थोडेफार पैसे कसे तरी मिळवले, थोडे कर्ज घेतले, काहीतरी दांभिकपणा केला। लोक म्हणू लागले वडिलांचे नाव राखले, कर्ज वाढले, पण सगळे कर्ज देणारे जे होते ते सावकार आले। मग काय, विदेशात पळून जायला लागले। 2 वर्ष दुसरीकडे जाऊन कमी दर्जाची कामं, सेवा केली, भरपूर शारीरिक त्रास भोगला, थोडेफार धन जमा केलं आणि मग त्याला पुन्हा घरची आठवण झाली। मग पुन्हा मालकाची परवानगी घेऊन तो घराकडे परत आला। तेव्हा त्याला अत्यंत नाराज झालेली त्याची बायको वाट पाहत असलेली दिसली। इतके दिवस कुठे गेले होते, काय झालं होतं, आम्ही आता इकडे काय खायचं, काय करायचं की उपाशी मारायचं, तेव्हा यांची संगत आम्हाला का दिली, असं घरचे म्हणू लागले। ते आपले सुख पाहत होते, मात्र त्याची चिंता कोणास नव्हती। शक्ती गेल्यावर कोणीही कामास येत नाही। अचानक कारभारे आलेला पाहून मुले आनंदली, त्याच्याकडे धावली। पाहून, बाबा आमच्यासाठी काय आणलंय, बाबा आमच्यासाठी काय आणले। स्त्री देखील आनंदली, म्हणाली, आता आमचा दैन्य दूर झालं, त्याच्या हातातील गाठोडं त्याने घेतलं, सगळ्यांना आनंद झाला। म्हटले, आता आमचे वडील आले, त्याने आम्हाला कपडे टोप्या आणले असतील। असा आनंद 4 दिवस चालला, नंतर कुरबूर सुरू झाली। म्हणाले, हे पैसे संपले तर पुन्हा आमच्यावर संकट येईल, त्यांनी आणलेले ठेवावे आणि पुन्हा परदेशात जावं आणि आम्ही हे खाऊन संपू, तोपर्यंत आमच्यासाठी द्रव्य त्यांनी आणखीन द्रव्य मिळवून आणावं। सगळे सुखाचे सोबती असतात, स्त्रीला अत्यंत प्रीती असते, मात्र तिला देखील सुखच हवे असते। विदेशात गेल्यावर त्याला खूप दगदग झाली होती, विश्रांती घ्यायला आलेला होता तो, पण श्वास सोडला नाही तोच पुन्हा विदेशात जाण्याची पाळी आली। काहीतरी निमित्त सांगून राहण्यासाठी त्याने ज्योतिषाचं निमित्त पुढं केलं। मुहूर्त शोधल्यानंतर काही धन फराळाचं साहित्य एकत्र केलं, मुलांकडे पाहिलं आणि पुन्हा परदेशात जाण्यासाठी निघाला। बायकोला पाहिलं आणि आपण बायकोला सोडून जायचं याचं त्याला खूप दुःख वाटलं। इच्छेविरुद्ध जायला लागतंय असं त्याच्या मनामध्ये आला। कंठ सदगदित झाला, सावरेना गहिवरला तो मनुष्य, ताटातूट झाली। ऋणानुबंध असेल तर पुन्हा भेट होईल आपली, नाहीतर मग हीच आपली शेवटची भेट, नाही येणार, असे म्हणून तो परदेशात जाण्यासाठी निघाला। तो पुन्हा मागे फिरून फिरून पाहू लागला। वियोगाचं दुःख त्याला सहन होत नव्हतं, पण काही उपाय नाही, आपला गाव मागे राहिला। संसारामुळे चित्त भ्रमिष्ट झाले, त्या प्रसंगी त्याला आईची आठवण झाली। धन्य धन्य ती माऊली, माझ्यासाठी तिने किती कष्ट घेतले, पण मला काही समजलं नाही, मीच मूर्ख, आज ती असती तर तिने मला कधीही त्रास दिला नसता। त्याच्या मनामध्ये दुःख झालं, मन आक्रंदन करू लागलं। मातेचा कळवळा वेगळाच होता, आपला मुलगा हा वैभवहीन भिकारी असला तरी माता त्याचा स्वीकार करते। त्याला दगदग झाले, त्रास झाले तर तिचे दिव्याला दुःख होतं। प्रपंचाचा विचार दुसऱ्या कोणाहीपेक्षा मातेला आपल्या मुलाची काळजी जास्त वाटते। सगळं काही मिळालं तरी मातेचं प्रेम कुठेही मिळणार नाही। स्वभावाने कर्कश्य असलेली आई देखील आपल्या मुलावर माया करते, तितकी माया 1000 बायका देखील करू शकणार नाहीत। पण माणूस मायेला भुलून वाया जातो, एका काम सुखासाठी तो जीवलगांबरोबरही भांडण करतो, त्याला आपली बायकोच सर्व काही आहे असं वाटायला लागतं। अशा प्रकारे संसाराचं वर्णन समर्थ रामदास स्वामी करीत आहेत आणि हा भाग समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचं मन अशा एका अवस्थेमध्ये राहतं की त्या ठिकाणी परमात्माच सगळं काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्यामुळं मी करतो, मी बोलतो, मी काव्य रचतो ही भावनाच त्यांना नसते. परमात्मा करतो, परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळं ते मानवाची कृती नाहीत. वेद हे खरे अपौरुषेय आहेत. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान सहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतामध्ये इतर शास्त्र येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नाच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. खरं म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगाचच फसवतात. मग सामान्य माणसाला वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही बरं का. वास्तविक वेदांत हा सर्वांसाठी आहे, मनुष्य मात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणं हा व्यवहार आहे. सूक्ष्म वासना देहाच्या साह्यानं जड बनणं हे व्यवहाराचं स्वरूप आहे. याच्या उलट भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणं आहे. तेव्हा भगवंताचं साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोचवणारं असलं पाहिजे. जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेलं असं साधन असेल तर ते काय आहे, ते फक्त नामच आहे. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथं त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचं दुःख करणं हे बरोबर नाही. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत स्वरूपच होईल. जिथं वासना संपली तिथंच भगवंताची कृपा झाली. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो, आज पुन्हा एकदा आपण भेटलो आहोत आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे। आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने सुरू झालेला हा ऍप, जो शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणून ओळखला जातो, ज्याचे फाउंडर आहेत संजय दालमियाजी, IITN आहेत। ही जी काही हा जो काही ऍप सुरू केलेला आहे तो शिक्षकांची कम्युनिटी एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी हा एक मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे। गेली 2 वर्ष सातत्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये याचं काम जोमाने सुरू आहे। सांगताना अतिशय आनंद होतो की महाराष्ट्रातले 9 जिल्हे आणि छत्तीसगड मधले 7 जिल्हे यांनी कव्हर केलेले आहेत। तर मुळातच शिक्षकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी सहकार्य व्हावं, त्यांना सहाय्य व्हावं म्हणून ह्या ऍपची सुरुवात केली आहे। यामध्ये ओपन लिंक फाउंडेशन सुद्धा कार्यरत आहे। शिक्षकांना मदत मिळावी, शिक्षकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचावे, त्याला वाव मिळावा, ह्यासाठी ह्या संपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली आणि प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या शाळेत केलेले उपक्रम त्या ऍपवरती टाकले जातात। ते सगळे प्रकल्प किंवा ते छोटे छोटे प्रोजेक्ट अधिकारी वर्गापर्यंत पोहोचतात, त्याला अप्रिसिएशन मिळतं आणि त्या शिक्षकांचा गौरव केला जातो पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड देऊन। तर आज सुद्धा एक अशाच पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेल्या, त्याच्या मानकरी असलेल्या एक शिक्षिका आपल्याकडे गप्पा मारायला आलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी त्यांचं नाव सांगते, श्रीमती सुजाता कांतीलाल बोरसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीवरे येथे त्या कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। मॅडम, खूप मनापासून स्वागत आणि नमस्कार।
1: नमस्कार मॅडम।
0: तर गेली 28 वर्ष आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, तर एकूणच कसा आहे हा सगळा प्रवास?
1: मॅडम, खरं सांगायचं म्हटलं तर शिक्षकाची नोकरी करायचीच नाही हा माझा पहिला अट्टहास होता। वडील माझे स्वतः शिक्षक होते। शिक्षकाचं जीवन हे खूप हालाकीचं असतं ही परिस्थिती मी स्वतः अनुभवलेली होती आणि मग मी शिक्षिका होणार नाही आणि माझ्यात जे टॅलेंट होतं ते इंजिनिअरिंगच्या लेवलचं होतं, पण वडिलांची परिस्थिती यामुळे मी या पेशाकडे आली। या पेशाकडे आल्यानंतर मला काय माहीत नाही, परंतु मी जिथे शिकली तिथेच मी जॉबला लागली आणि वडील त्याच गावात सर्व्हिसला असल्यामुळे योगायोग असा घडला की जे वडिलांचे विद्यार्थी की जे वडिलांना देव मानत होते त्यांची मुलं माझे विद्यार्थी झाले आणि जे वडिलांना देव मानत होते ते विद्यार्थी वडिलांचं स्थान मला देऊ लागले आणि खूप अभिमानाची जागा म्हणजे शिक्षक याची मला ख्याती झाली आणि त्या दिवसापासूनच जो माझ्या मनात निगेटिव्हपणा होता की शिक्षक व्हायचं नाही मला, तो निघाला आणि मी माझ्या कामाला जी लागली तर ती मी आजपर्यंत थांबलेली नाही आणि मला वाटतं माझ्या रिटायरमेंटच्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत मी थांबणार नाही।
0: वा, खूपच छान। आणि हे सगळं बोलताना तुम्ही इतक्या भावनिक झालेले आहात, त्यावरूनच तुमची आणि शाळेची असलेली अटॅचमेंट दिसून येते आणि गुरुप्रतीचा जो काही आदर आहे तो प्रत्येकाच्याच मनात असतो आणि ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळालं। मुळातच ते तुम्ही पाहत आला होतात तुमच्या वडिलांच्या बाबतीमध्ये। आणि तुम्ही आता वाडीवरेच्या शाळेत आहात, तर किती वर्षापासून या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
1: मी वाडीवरेच्या शाळेत आता मला 6 वर्ष पूर्ण झाले। या शाळेमध्ये पण खूप वेगवेगळे अनुभव मला आले, म्हणजे मी ज्या शाळेत गेली असेल ही माझी आता माझ्या जीवनातली 29व्या वर्षाच्या सर्व्हिस मधली 4थी शाळा आहे। सर्व शाळा माझ्या इगतपुरी तालुक्यातल्याच आहे। जन्मभूमी आणि कर्मभूमी माझी एकच आहे, हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि वाडीवाऱ्याच्या शाळेमध्ये आलेला अनुभव म्हणजे वाडीवारा हे थोडस समाज तिथला पुढारलेला आहे, त्यामुळे तिथे मला जे पाहिजे आहे, मला जेवढा पॅरेंट्स रिस्पॉन्स हवा आहे तो अगदी जितका पाहिजे तितका मिळतो, त्यापेक्षा कदाचित जास्तही मिळतो। त्यामुळे मला नवीन नवीन उपक्रम राबवायला आणि त्याच्यातून वेगवेगळे आउटपुट मिळायला खूप संधी मला ह्या शाळेत मिळाली।
0: वा, पहिली शाळा कुठली आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं?
1: माझी सगळ्यात पहिली पोस्टिंग मी जिथे राहत होती घोटीमध्ये त्याच गावात 1 किलोमीटर अंतरावर घोटी स्टेशन म्हणून एक छोटीशी वाडी वस्तीची शाळा होती. तिथे अनमॅरिड असल्यामुळे वडिलांनी जवळच पोस्टिंग घेतली माझी आणि तिथे गेल्यानंतर तिथला माझा अनुभव म्हणजे त्या शाळेत सर्व जेंट्सच टीचर होते आधी आणि लेडीज म्हणून मी पहिली शिक्षिका तिथे गेली. तर पहिल्या दिवसाचा अनुभव म्हणजे गावातली प्रत्येक व्यक्ती येऊन शाळेत डोकावून जायची की आपल्या शाळेत कोण नवीन मॅडम आल्या. मला असं वेगळं वाटायचं की असे काय येत आहेत लोक, पण त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. आणि त्या शाळेत गेल्यानंतर एक ज्यावेळेस आमचे गटसंमेलन राहायचे तर पहिल्या गटसंमेलनाला मी जेव्हा गेली माझ्याबरोबर जेवढे सहशिक्षक होते केंद्रातले सगळे लहानपणापासून माझ्या ओळखीचे, म्हणजे ज्यांच्याकडून शिकली त्यांच्याबरोबर नोकरी करत होती. तर त्यावेळेस ना की ज्या 13-15 शाळा केंद्रात होत्या तर सगळ्यात शेवटचं नाव आमच्या शाळेचं यायचं. अरे खूप वाईट वाटायचं म्हणाला की अरे आपली पोस्टिंग अशा शाळेत का झाली, आपली सुरुवात अशी का झाली. पण देवाने मला संधी दिली की अगं तुला काहीतरी करायचंय म्हणून तुझी इथे पोस्टिंग झाली आहे आणि त्यामुळे मला ती शाळा मिळाली आणि मी ते भाग्य मानले देवाचे. आणि जे नाव माझ्या शाळेचं शेवट होतं ते अगदी 2-4 महिन्यातच पहिल्या 2-ऱ्या क्रमांकावर आणलं आणि याला यात मला खूप चांगलं यश मिळालं. यात मला माझ्या वडिलांचं सहकार्य मिळालं आणि माझ्या सहशिक्षकांचं पण सहकार्य मिळालं. त्यातल्या त्यात अधिकारी वर्ग पण खूप चांगला होता की ज्यांनी माझ्यातले गुण हिरले आणि त्या त्या संधी मला ते देत गेले आणि त्यामुळे मी ह्या शाळेत चांगलं काम केलं. 14 वर्ष मी तिथे नोकरी केली. आजही ते पालक माझी आठवण काढतात, मला फोन करतात आणि माझा त्यातला एक विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये मेरिट मध्ये आला आणि एक विद्यार्थी पायलट झालाय.
0: वा खूपच छान. ज्यावेळेला असं आपण काहीतरी बघतो किंवा आपल्या हाताखालून मोठी झालेली मुलं इतक्या मोठ्या पोझिशनवर येतात त्यावेळेला मिळालेलं समाधान काही वेगळं असतं.
1: हे समाधान म्हणजे कुठेच न मिळणारं जगातलं असं समाधान असतं. आणि जेवढं समाधान आपल्याला आपल्या स्वतःच्या मुलांमध्ये मिळतं ना, कदाचित त्यापेक्षाही काही पटीने हे जास्त असतं. कारण आपल्या हातून ते घडलेले असतात ना, सगळ्यात महत्वाचं विशेष ते असतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे आताची लेटेस्ट एक गोष्ट आहे, आता जेव्हा नवोदयची परीक्षेचा रिझल्ट लागला 3-4 दिवसापूर्वी आणि माझी शाळा तर 4th पर्यंतच आहे, पण मागच्या वर्षी माझ्या क्लासमध्ये प्रकाश नावाचा एक विद्यार्थी होता. परिस्थिती खूप गरीब, पण त्याची जी ग्रास्पिंग पॉवर होती ती इतकी म्हणजे भयानक होती की ज्या वर्षी तो 4th ला होता तेव्हापासून मी मनात हेरलं होतं की पुढच्या वर्षी याला नवोदयला बसवणार, याचा खर्च मी करणार आणि तो त्याच्यात उतरणार आणि त्याला त्याच्या भविष्यासाठी चांगलं एक स्टेज मला त्याला द्यायचं होतं. आणि मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याची जवाहर नवोदयमध्ये परवाच निवड झाली. की ज्या जो मुलगा कधीही आई वडिलांच्या परिस्थितीमुळे कधीच चांगल्या शाळेत शिक्षण घेऊ शकला नसता त्याचं एक लाईफ बनणार आहे याचं समाधान मला खूप आहे. आणि अशा संधी या विद्यार्थ्यासाठी मी प्रयत्न केले, म्हणजे अक्षरशः तो दुसऱ्या हायस्कूलमध्ये असताना हायस्कूलच्या सरांकडून 1 महिन्याची सुट्टी काढून घेतली त्यांच्याकडून. त्यानंतर त्याला क्लास लावून दिला. ज्यांच्याकडे क्लास लावला इगतपुरीला त्या सरांनी क्लासची फी नाही घेतली आणि पालकांची परिस्थिती नव्हती तर पालकांना मी मदत केली आणि पालकांनी रोज त्याला त्या क्लासला नेलं आणि त्याचा आउटपुट म्हणजे तो सिलेक्ट झाला. हे खूप समाधानाची गोष्ट आहे. जसं काही आपला विद्यार्थी म्हणजे आपला एक मुलगाच असतो किंवा आपलंच कोणीतरी असतं, ही जी भावना शिक्षकाच्या मनात रुजली तर नक्कीच विद्यार्थ्यांचं कल्याण होतं याची मला म्हणजे पूर्ण शाश्वती आली. आणि मी 2 दिवसापासून खूप खूप समाधानी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे की नाही केलं तर होऊच शकतं.
0: वा, तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळो असं मला वाटतंय आता खरं तर. आणि आपण इथे भेटलो आहे त्याचं निमित्त आहे की विनोबा ऍप. तर विनोबा ऍपशी तुम्ही कशा जोडल्या गेलात आणि काय नेमकं वाटतं ह्या ऍपबद्दल तुम्हाला?
1: विनोबा ऍप साधारणतः 1-1.5 वर्षापासून आमच्याकडे कार्यरत झालं. ज्यावेळेस आमच्याकडून म्हणजे तालुक्यात जिल्हा समन्वयक आले, त्यांनी माहिती दिली, आमच्या सर्व शिक्षकांकडून ते डाऊनलोड करून घेतले, त्याच्या सगळी म्हणजे प्रोसेस पूर्ण करून घेतली. आणि पहिले 6 महिने ना विनोबा ॲप मध्ये कसं काम करायचं हे मला काही समजलंच नाही. खूप माझे प्रोजेक्ट होते, 4th-ची मुलं तर माझे खूपच टॅलेंटेड होते, पण मला जमलंच नाही. आणि असं अचानक माझी एक मैत्रीण भेटली की जी आम्ही आधी रामरावनगरच्या शाळेत होतो, आणि तिची माझी फोनवर अशी चर्चा झाली. तिला पोस्ट ऑफ मनचा अवॉर्ड मिळालं, मग मी तिला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मग तिने मला सांगितलं तू का नाही करत, आणि मग त्यावेळेस तिच्याकडून आयडिया घेतली आणि मग मी विनोबामध्ये पोस्ट टाकायला लागली. आणि एक म्हणजे आनंदाची म्हणता येईल माझ्यासाठी ती बाब की ज्या काही पोस्ट टाकत गेली मी त्या विद्यार्थी हिताच्या होत्या, आणि त्यामुळे प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफ मंथ अवॉर्ड मिळतच गेलं.
2: वा क्या बात आहे. आणि असे किती अवॉर्ड तुम्हाला आतापर्यंत?
1: मला ऑगस्ट महिन्यापासून ब्लॉक लेवलचे सर्व अवॉर्ड मिळाले आतापर्यंत, आणि फेब्रुवारी महिन्याचं डिस्ट्रिक्ट लेवलचं अवॉर्ड मिळालं. आणि जी डिस्ट्रिक्ट लेवलची पोस्ट होती त्यात मी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे आता पहिलीचा वर्ग आहे, आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून पहिलीच्या वर्गाला मी भगवद्गीता याचा 15वा अध्याय शिकवला, आणि तो पण एकदम प्रॉपर उच्चारांसहित. तर त्याची पोस्ट म्हणजे शिक्षणाला अध्यात्माची जोड असणं फार महत्वाचं आहे. आज तरी ती वेळ आलेली आहे आपल्या पूर्ण जीवनचक्र आपण पाहिलं तर की आपला समाज अध्यात्मापासून जरा दूर जायला लागलेला आहे, संस्कारापासून दूर जायला लागलेला आहे. तर जिथे बेस आहे त्या बेसलाच जर आपण चांगलं केलं, आज 40 मुलं जर माझ्या हातून ह्या याच्यातून जोडले गेले, ते 40 मुलं ज्या 40 लोकांच्या संपर्कात जातील ते जोडले जातील, आणि कुठेतरी याचा फायदा होईल. आणि म्हणून त्यांची मी रोज परिपाठानंतर एक एक अध्याय एक एक श्लोक घेऊन पाठांतर करून घेतलं, आणि खूप तालासुरत त्यांनी, म्हणून ती पोस्ट मी टाकली आणि त्याला मला पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट मंथचा अवॉर्ड मिळाला.
2: अरे वाचला, खूपच छान. आणि या व्यतिरिक्तही तुम्ही कुठल्या कुठल्या संकल्पना आतापर्यंत राबवल्या त्याविषयी सुद्धा ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: हां नक्की मॅडम. ही तर झाली याच्या व्यतिरिक्त पहिलीचा वर्ग असताना पहिलीच्या मुलांना प्रोत्साहन द्यावं म्हणून सुरुवातीला पहिलीच्या मुलं जे असतात की त्यांना अगदी आमच्याकडे येणारे मुलं त्यांना आम्हाला सगळंच पाटी पेन्सिल हातात धरण्यापासून शिकवावं लागतं. मग हे शिकवताना त्यांनी थोडस छान वाचलं की त्याचा एक व्हिडिओ बनवला, आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही छान केलं ना महा बघा तुमचा व्हिडिओ मी इथे पोस्ट केला बरं का. मग ते खूप आनंदित व्हायचे आणि मग त्यांना अजून प्रोत्साहन मिळायचं. मग आज एकाने केलं की उद्या अजून 2-4 मुलं तयार राहायची. मग ह्या काही वाचनाच्या पोस्ट टाकल्या, काही त्यांच्या सुंदर हस्ताक्षराच्या काही स्पर्धा घेतल्या असतील त्यांच्या पोस्ट मी याच्यामध्ये हे केल्या. आणि त्याचबरोबर विनोबा ॲपने आता मागे डिसेंबर महिन्यापासून एक नवीन प्रोग्राम राबवला, कागज के पंख आणि स्पोकन इंग्लिश. तर कागज के पंख मध्ये माझा सहभाग थोडा कमी पडला, मला वेळ नाही मिळाला, पण स्पोकन इंग्लिशचा जो होता तो अगदी चॅलेंज नंबर 1 पासून चॅलेंज नंबर 6 पर्यंत पहिलीच्या वर्गाने पूर्णपणे पार पाडला, आणि खूप सुंदर मुलांचा त्याच्यात रिस्पॉन्स मिळाला. तर असे वेगवेगळे जे उपक्रम विनोबा ॲपमधून येतात ते आम्हाला प्रोत्साहित करतात, आणि मला वाटतं आमचे विद्यार्थी नक्कीच इंग्लिश मिडियमच्या शाळांपेक्षा खरोखर चांगले आहेतच, पण अजून त्याच्या पुढे जातील आणि मोठमोठे ऑफिसर होतील असं मला वाटतं, आणि एक चांगले नागरिक बनतील.
2: नक्कीच नक्कीच. तर विनोबा ॲप कशा पद्धतीने कार्य करतं ह्याविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता?
1: विनोबा ॲप हे असं ॲप आहे, हे जितक्या आता आपण ऐकलं नाशिक जिल्ह्या सॉरी महाराष्ट्रातले 9 जिल्हे आणि छत्तीसगडमधल्या 7 जिल्ह्यांमध्ये जोडलं गेलेलं आहे. तर या ॲपमध्ये आपण पोस्ट टाकली की त्यामध्ये कनेक्शन्स असतात, जसं आपण फेसबुक याच्या त्याच्यावर रिक्वेस्ट पाठवतो तसं याच्यात पण रिक्वेस्ट पाठवता येते आपल्याला, आणि रिक्वेस्ट पाठवल्यानंतर समोरचा आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो आणि मग आपल्या पोस्ट बघत जातात, ते त्याच्यामध्ये लाईक्स येत जातात, आणि त्याच्यातून आपले जे पॉईंट्स रिवॉर्ड पॉईंट्स वाढतात त्यानुसार आपल्याला अवॉर्ड मिळतात. आणि ह्या अवॉर्डचा पण एक फायदा असा सांगते मी की मला जेव्हा सगळ्यात पहिला अवॉर्ड मिळाला त्यामध्ये मला कलर बॉक्स मिळाले होते मुलांसाठी. पहिलीचा वर्ग होता आणि अजून बाकी पेन्सिल्स वगैरे होते. मग मी कलर बॉक्सचा उपयोग काय केला की पहिलीचे मुलं हे खूप सेन्सिटिव्ह असतात, भावनिक असतात, टीचर म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं विश्व असतं. तर ज्याचा बर्थडे ज्या महिन्यात असेल ना त्या महिन्याला ते गिफ्ट द्यायचं. खूप खुश व्हायचे मुलं. मग काही मुलं म्हणजे टीचर आमचा मे महिन्यात आहे. मग त्यांना सांगितलं तुमचा मे महिन्यात बर्थडे आहे ना, तुमचं बक्षीस तुम्हाला जून महिन्यात दुसरीची शाळा सुरू झाली की तेव्हा देईल. म्हणजे मुलांना हे सुद्धा कळतं की माझा बर्थडे आता येणारच नाही, मग मला गिफ्ट मिळेल की नाही. ही सुद्धा मुलांमध्ये एक म्हणजे इतका विचार मुलं करतात.
2: खरं वा खूप छान. म्हणजे मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा होताच की तुम्हाला जे काही रिवॉर्ड मिळतात त्यामध्ये जे काही गिफ्ट असतात तर त्याचं युटिलायझेशन तुम्ही कसं करता, तर ते तुम्ही आधीच मला त्याचं उत्तर दिलं. तर या व्यतिरिक्त सुद्धा मिळालेल्या गिफ्ट कशा कशा पद्धतीचे असतात?
1: गिफ्ट हे काही टीचर्सच्या उपयोगाचे असतात, काही विद्यार्थ्यांच्या असतात, काही आपण सहशिक्षकांना उपयोग करू शकतो. आणि यामध्ये त्यांनी आता नवीन 2-3 महिन्यापासून अवॉर्डमध्ये वेगवेगळे अवॉर्ड्स टाकतायत. तर आता त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे, लायब्ररी बॅग आहेत. तर आमचे जे दर मंथली जे रेकॉर्ड आमचं म्हणजे जे पोस्ट आम्ही टाकतो त्याचे जे रिवॉर्ड्स पॉईंट येतात त्या पॉईंट्सवर ते गिफ्ट मिळतात आणि हे शिक्षकाला प्रोत्साहित करतात. हा विद्यार्थ्यांचे गिफ्ट तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात पण टीचर्सला पण प्रोत्साहन मिळतं याच्यातून. त्यामुळे अवॉर्ड देऊन काय म्हणतात आपल्या कार्याचा सन्मान केला कोणीही केला तर तो छानच वाटतो. म्हणूनच विनोबा ॲप मला वाटतं आमच्यासाठी खूपच एक छान असं स्थान निर्माण करून दिलेलं आहे दालमिया सरांनी. त्यांचे खरंच आभार मानावे तेवढे कमी आहेत.
2: नक्कीच. शिक्षक म्हटलं की अशी व्यक्ती आपल्या आयुष्यातली असते की प्रत्येकाच्याच आयुष्यात शिक्षकांचं स्थान असं असतं की ज्यांनी आपल्या आयुष्याला एक वळण दिलेलं असतं. चांगलं काय वाईट काय हे कायमच आपल्याला शिक्षक सांगतात. म्हणजे जितकं आपण कदाचित घरच्या आई वडिलांचं ऐकत नाही तेवढं आपण शिक्षकांचं ऐकतो. आणि आपले शिक्षक हे आपल्यासाठी रोल मॉडेल असतात आणि त्यांनी जी काही धडपड आपल्यासाठी केलेली असते त्याची दखल ज्या वेळेला अधिकारी वर्ग घेतो त्यावेळेला मिळालेलं जे काही आत्मिक समाधान आहे ते वेगळंच आहे असं मला वाटतं. आणि खरंच शिक्षकांचं कौतुक करणारा हा जो काही प्रयोग सुरू झालाय त्याचं स्वागतच आहे आणि खूप छान प्रकल्प आहे हा. तर मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की ज्या वेळेला काही अडथळे येतात, आता शिक्षकांना सगळीच गोष्ट अगदी गुढीगुढी असतं असं नाही, काही वेळेला तिथलं वातावरण वेगळं असतं, काही वेळेला रस्ते चांगले नसतात, त्या शाळेवर पोहोचणं अवघड असतं, अशा अनेक पातळ्यांवरती तुम्हाला शिक्षकांना उतरावं लागतं. मग त्यावेळेला ज्या काही अडचणी येतात मग त्या विनोबा ॲपच्या माध्यमातून कशा सोडवल्या जातात किंवा त्या अडचणी तुम्ही तिथे मांडता का, त्या अधिकारी वर्गांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात?
1: अडचण ही प्रत्येकाच म्हणजे कुठलीही गोष्ट असली तर त्याला दोन्ही बाजू असतात, एक फायदा असतो एक तोटा असतो. विनोबा ऍप मध्ये येणाऱ्या अडचणी हा अशा विशेष नाहीये, कारण म्हणजे आपण ग्रामीण भागात म्हटलं तर रेंज वगैरे प्रॉब्लेम वगैरे जरी असले पण आपण एवढं करू शकतो. विनोबा ऍपचा एक फायदा तो प्रॉफिट एक असा झाला की जिथे रेंज नसेल तर आपण विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बनवला किंवा विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचं जे काही असेल ते केलं आणि केल्यानंतर ती पोस्ट तिथेच आपण नाही टाकू शकलो तर घरी आल्यानंतरही आपण रेंजमध्ये ती टाकली तरी आपण ती टाकू शकतो. त्याला असं हे नाही मर्यादा नाही की इथेच तुम्ही ती टाकली पाहिजे असं. हा एक फायदा आहे म्हणजे अडचणीवर उपाय पण त्यांनीच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर काही काही इश्यू होत असतात किंवा काही पोस्ट म्हणजे काउंटिंग नाही झालं किंवा काही झालं तर आमचे जे जिल्हा समन्वयक आहेत कृष्णा घायळ सर हे तर इतके तत्पर आहेत. आपण फोन केला की त्यांची वाणी पण खूप छान आहे. ते अगदी आपली समस्या चुटकी सरशी सोडवतात आणि ते डायरेक्ट सांगतात की मॅडम चेक करतो आणि सांगतो. लगेच एक 10-15 मिनिटात काय असेल त्यांचा ग्रुपवर मेसेज येतो किंवा वैयक्तिक मेसेज येतो किंवा ते फोन करून आमच्या आलेल्या अडचणीला अगदी चांगल्या प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स असतो. त्यामुळे आम्ही याच्यात सतत कंटिन्यू आहेत. आणि आता त्यांनी नवीनच एक छान अजून स्पेल बी म्हणून जो आहे तो उपक्रम एप्रिल महिन्यापासून चालू केला. मी आता तो परवा तेरवा बघितल्यानंतर लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढला, ग्रुपवर शेअर केला मुलांना. मी सांगितलं नव्हतं विद्यार्थ्यांना की तुम्ही तो लिहा पण माझ्या पहिलीच्या स्टुडंटने अगदी छान लिहून आणलं आणि मी मेसेज टाकला होता फक्त की उद्या पाठ करून या एवढे स्पेलिंग. पाठ करून आले, त्यांचे व्हिडिओ केले की त्यांना माहिती आपण हे पाठ केलं की टीचर व्हिडिओ करतील ग्रुपला टाकतील आणि आपल्याला बक्षीस मिळेल. मग हाच फायदा त्यांच्याकडून येतो आणि अडचणी सुटतात, त्यामुळे त्यात इंटरेस्ट येतो की करायला पाहिजे हा उपक्रम केल्यावर. जेव्हा अडचणीवर मात नसती झाली तर कदाचित माघार घेऊन विनोबाय चाललं नसतं आमच्याकडून.
2: नक्कीच, म्हणजे आपण जे काही टेक्नॉलॉजीच्या नावाने किंवा मोबाईलच्या नावाने निगेटिव्ह बोलत असतो की मोबाईल हातात आल्यामुळे मुलं बिघडत आहेत, तर ते तुम्ही तो मुद्दाच खोडून टाकला की व्हिडिओ काढणार आहेत. ह्या गोष्टीमुळे मुलांनी ते पॉझिटिव्ह घेतलं आणि त्याच्यातून उलट चांगलंच काहीतरी घडलं की आम्ही छान अभ्यास केल्यानंतर आमचा व्हिडिओ काढला जातो आणि तो पोस्ट केला जातो. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा जर का आपण पॉझिटिव्ह उपयोग करून घेतला तर तो नक्कीच वर्कआउट होतो, हे आज तुम्ही सिद्ध केलंय आणि खूप छान वाटलंय ऐकून. आणि इतकी छोटी मुलं जेव्हा आपलं ऐकतात, कारण छोटी मुलं कशी मुडी असतात, त्यांच्या कलानी घ्यावं लागतं, आणि तुम्ही इतकं छान त्यांच्याकडून सगळं पाठांतर किंवा अभ्यास करून घेताय हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा याच्यातून अनेक सजेशन्स मिळाले असतील की आपण सुद्धा अशा पद्धतीचे उपक्रम राबवू शकतो. तर जाता जाता तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की आपल्या श्रोत्यांना किंवा आपल्या लिस्नर्सला तुम्ही काय सांगाल की विनोबा ऍप बद्दल तो वापरणं कसं गरजेचं आहे किंवा त्याविषयी काय आव्हान कराल?
1: मी तर सर्वांना असं सांगेल की जगाच्या जो आता वाढ जगाची जी वेग वाढलेला आहे, गती जी वाढलेली आहे जगण्याची आपली, त्या गतीने जर आपल्याला चालायचं असेल तर ज्या नवीन नवीन सर्व संकल्पना आहेत त्या आपण पॉझिटिव्हली स्वीकारल्या पाहिजे. सगळ्यात पहिले माणसाचं माइंड हे असं असतं की पहिले ते पटकन निगेटिव्ह गोष्टी, याच्यात काय फायदा, कशाला करत बसायचं हे पटकन त्याच्या मनात येतं, आपल्याकडे वेळ कुठे आहे. पण मी तर मी सहस्पष्ट असं म्हणेल की वेळ काढला तर वेळ मिळतो. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, स्पोकन इंग्लिश चॅलेंज करताना आम्हाला खूप अडचणी होत्या सर्व शिक्षकांना. म्हणजे इतके उपक्रम आम्ही राबवत होतो स्कूलचे आमचे बाकीचे की आम्हाला तेवढ्यापर्यंत मुलांना पोहोचायला मुलांपर्यंत आम्हाला खूप त्रास होत होता. पण पॉझिटिव्ह जे असतं ना माणसाची मनाची तयारी की माणूस सगळं करू शकतो, तसंच विनोबा ॲपमध्ये पण आहे. आणि एक फायदा असा होतो की माझी पोस्ट खूप लोकांपर्यंत जाते, माझ्यातलं नाविन्य त्यांना समजतं आणि इतरांच्या मध्ये काय कला गुण आहेत किंवा इतरांच्या ज्या टॅक्ट आहेत शिकवण्याच्या, काही प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं वाईट असतं, चांगले गुण असतात, ते जे गुण असतात ते आपल्याला चार प्रकारचे एकाच स्टेजवर पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपलाच विकास होतो आणि आपला वर्ग जो आहे, आपले विद्यार्थी जे आहेत ते घडवण्यासाठी मला वाटतं नक्कीच या विनोबा ॲपचा खूप असा फायदा होतो. फक्त थिंक पॉझिटिव्ह असं माझं म्हणणं राहील. आणि धन्यवाद.
2: वा, खरंच खूप छान माहिती दिलीत आणि इतका सगळा प्रवास तुम्ही उलगडून सांगितला, इतक्या सहज सोप्या भाषेत तुम्ही आमच्याशी आज संवाद साधला, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. यापुढेही तुमच्या हातून असंच छान छान कृत्य घडत राहो, छान वेगवेगळ्या संकल्पना सुचत राहो, जास्तीत जास्त पोस्ट तुम्हाला मिळत राहो अशा सदिच्छा देते. आणि आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, पण पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे.

रसिका हो नमस्कार, आपलं स्वागत आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये। मंडळी, श्रावण आला आणि श्रावणाला म्हटलं की घन निळा बरसला आणि हा निळा सावळा मेघ रिमझिम रिमझिम असा मस्त झिमझिम। निसर्ग तर हिरवा कंच होतोच, पण तो आपल्या नात्यांनाही एक वेगळी हिरवाई देऊन जातो। वेगवेगळ्या नात्यांचा उत्सव होतो इथे। रक्षाबंधन हा तर केवढा मंगल, भावा बहिणीच्या प्रेमाला रेशीम धाग्याने बांधणारा हा सण, भाऊरायाच्या मनगटावर राखी बांधणारी बहीण, मग ती सोन्याच्या धाग्यांची रत्नजडीत अशी राखी असो नाहीतर हरीच्या बोटाला बांधलेली साधी चिंधी असो, बहिणीची माया ही मायाच असते शेवटी। शतजन्माचे जुळले धागे बंधन जोडते, आज माझ्या भावाला मी राखी बांधते, राखी बांधते।

राखी। मित्रांनो, राखी हा शब्द तसा छोटाच म्हणजे दोनच अक्षरांचा, पण त्यात त्रिखंडातलं प्रेम आणि विश्वास सामावलेलं असतं। लहानपणी केलेली दंगामस्ती, चिडवाचिडवी, भांडाभांडी हे पुढे एका वळणावर जाऊन भाऊ बहिणीच्या प्रेमात आणि मायेत विसर्जित होतं, आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणजे राखी, रक्षाबंधन। नारळी पौर्णिमेच्या साक्षीनं आपल्या लाडक्या भाऊरायाला त्याची बहीण राखी बांधते। औक्षण करताना ती आपल्या भावासाठी आयुष्य मागते, आरोग्य मागते, जगातली सगळी सुख मागते आपल्या भावासाठी।

दिवाळीतली भाऊबीज आणि ही राखी पौर्णिमा हे दोन्ही सण म्हणजे भावाबहिणीच्या मंगल आणि तेवढ्याच पवित्र नात्याला जोडलेले दोन हात आहेत. नमस्कार आहे. राखी बांधण्यासाठी भाऊ कुठेही असला तरी तो बहिणीकडे धावत येतो अगदी. या राखीचं फार मोठं अप्रूप त्याला असतं, पण या राखीचं महत्त्व खरंच त्यांनाच कळतं ज्यांना बहीण नाही आहे राखी बांधायला. म्हणूनच कदर बहन की उनसे पूछो जिनकी नहीं है बहना.

छोटे से बहिण भाऊ उद्याला मोठाले हो, छोटे से बहिण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला नवीन आकार देऊ। वा, पण मोठेपणी सुद्धा बहिणीचं प्रेम तेच असतं। सोनं चांदी मान मरातब या सगळ्यांपेक्षा ती भावाचं प्रेम मोठं मानते। म्हणूनच द्रौपदी आपला भारी शेला फाडून ती भावाच्या बोटाला बांधते, हरीच्या बोटाला बांधते। क्षणार्धात जीवा भावाचा भाऊ आता या भावापेक्षा आणखीन अनमोल असं काय असणार।

राखी बांधताना मित्रांनो भाऊ बहिणीला एकच सांगतो, तो म्हणतो, म्हणे तू खरी माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपदनंदिनी। म्हणे खरी तू माझी भगिनी, भाऊ तुझा मी द्रुपदनंदिनी। साध घालता येईन धावून, साध घालता येईन धावून, प्रसंग जर का पडला। यावर ती बहीण काय म्हणते ऐका। ती म्हणते, प्रसंग कैसा येईल मजवर, प्रसंग कैसा येईल मजवर, पाठीस असशी तू परमेश्वर। पाठी राखा भाऊ, जणू परमेश्वर असतो। सगळ्या भावा बहिणींनी ऐकावं आणि एकत्र म्हणावं असं हे अलौकिक काव्य। चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला।

पण मित्रांनो, असं सगळ्याच बहिणींच्या नशिबात नसतं बरं का. भाऊराया कधी दुरावलेला असतो तर कधी तो दूर असतो, पण शेवटी भाऊ हा भाऊच असतो ना. मग अशा वेळी ती पौर्णिमेच्या चंद्रालाच आपलं दुःख सांगते आणि त्याला म्हणते, चंदारे मेरे भैया से कहना बहना याद करे, बहना याद करे.

0: राखी धागों का त्योहार। हे धागे नुसते रेशमी आणि रंगीत नाहीत, तर ते आहेत विश्वासाचे, मायेचे आणि ममतेचे, त्यागाचे आणि प्रसंग पडलाच तर समर्पणाचे सुद्धा। आजच्या धावपळीच्या जमान्यात भावाला वर्षातून एकदा तरी भेटण्याची ही तळमळ एका बहिणीची। धन हू पराया पर मैं मिलूंगी, धन हू पराया पर मैं मिलूंगी, साल में एक बार, राखी धागों का त्योहार।
1: का प्यार

तर श्रोते हो, आपली ही गीतप्रतिमा ऐकणाऱ्या सगळ्या बहिणींना आणि सगळ्या भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी रामचंद्र कुलकर्णी थांबतोय आज इथंच आणि देतोय हा संदेश आपल्या सगळ्यांना. बदलेगा वक्त बदलेगा जमाना, बदलेगा वक्त बदलेगा जमाना, पर इस बंधन को निभाना, मेरे भैया मेरे राखी के बंधन को निभाना.

0: रसिक हो नमस्कार, त्यांनी मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOI म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दोन परदेशी भाषा शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या अशा विविध वयोगटातल्या मंडळींशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी मिळून गेल्या काही वर्षापासून ZP च्या विविध शाळांमध्ये त्याबरोबरच विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन भाषांचं शिक्षण दिलं जातं. अर्थातच या दोन्ही भाषा मराठी भाषेमध्ये सुद्धा शिकवल्या जातात आणि ह्याच भाषा शिकणाऱ्यांशी आपण गप्पा मारत असतो. तर त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत दोन विद्यार्थिनी, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेमधल्या आहेत. एकीचं नाव आहे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी आहे सानवी मुनेश्वर. तर ह्या दोघीही इयत्ता 6वीमध्ये शिकतात आणि त्यांनी फॉरेन लँग्वेज शिकली आहे का किंवा शिकताना त्यांचे काही अनुभव आले आहेत का, तर ह्या विषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर या दोघींचंही मी मनापासून स्वागत करते. दोघींचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. सानवी आणि आकांक्षा, तुम्ही दोघींचं अतिशय मनपूर्वक स्वागत. कशा आहात तुम्ही दोघी? बरं, आता शाळेला सुट्टी लागण्याचे दिवस आहेत, शेवटचे काही दिवस शाळेचे राहिलेत, तर कसं वाटतंय? बरं बरं, आणि आता तुम्ही सगळ्या 7वीला जाणार दोघी जणी, बरोबर? मग काय वाटतं ह्या परीक्षेनंतर किती टक्के मिळतील? सानवी तू काय सांगशील?
1: 90%
0: आणि आकांक्षा तुला किती मिळतील?
1: 90%.
0: वा वा वा, दोघींची तशी तयारी आहे अभ्यासाची. क्या बात आहे, खूप छान. तर मला थोडस आता आपल्या विषयावरती यायचंय की तुम्ही कितवीला असताना तुम्हाला या फॉरेन लँग्वेज बद्दल समजलं? किती दिवसापूर्वी समजलं की अशा परदेशी भाषा आपल्याला शिकायला मिळणार आहे?
1: 5वीपासून.
0: अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला याबद्दल कळलं. कोण आलं होतं शाळेमध्ये सांगायला आणि त्यांनी काय सांगितलं नेमकं असं की तुम्हाला वाटलं की आपण ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं?
1: आमच्या शाळेतला विद्या सोनूने मॅम.
0: काय सांगितलं त्यांनी तुम्हाला?
1: त्या स्वतः शिकतात म्हणून आम्हालाही शिकावं.
0: बर बर, नेमकं काय वाटलं होतं ही भाषा शिकत असताना? घरी काय सांगितलं तुम्ही?
1: घरच्यांना खूप आनंद झाला, आम्ही नवीन भाषा शिकतोय आणि विद्या सोनूने मॅमनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले.
0: बर, तुमच्या दोघींपैकी कोणी कुठली भाषा शिकलीये ते सांगा बरं जरा.
1: आम्ही दोघींनी जर्मन भाषा शिकली.
0: बर, जर्मनच्या किती लेवल पूर्ण झाल्या?
1: 3.
0: अच्छा, 3 लेवल पूर्ण झाल्या. आणि त्या प्रत्येक लेवलला किती किती मार्क मिळाले?
1: 49, 98.
0: बर,
1: 99.
0: अरे वा, आणि हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकलात, मग याचा अभ्यास कशा केला? दोघींनी पण या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही याचा अभ्यास कशा पद्धतीने केला?
1: ऑनलाईन पद्धतीने.
0: हो, ऑनलाईन पद्धतीने बरोबर आहे, पण मग त्याची प्रॅक्टिस कशी केली? मग घरी काही त्याचा वेगळा असा सराव केला का?
1: हो केला, एज्युकेशन व्हिडिओ मध्ये केला.
0: बर, आणि त्याच्यात काही अडचणी आल्यावरती मग त्या कोणाला विचारले ते प्रश्न? बर बर, आणि आता तुमच्या 3 लेवल कम्प्लीट झाल्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जर्मन भाषा बोलता येत असेल, हो की नाही? मग आता दोघींचं इंट्रोडक्शन मला ऐकायचंय जर्मन मध्ये, जमेल का?
1: गुटेन मॉर्गन मॅम, इच हायर आकांक्षा अंबोरे, इच लेक वडगाव, सच टीओ झेड टी स्कूल. गुटेन मॉर्गन मॅम, इच हाय सांगवी अमोल मुनेश्वर, इच लेबे वडगाव, इच स्टुडिअर झेड पीपी स्कूल.
0: वा, छान वाटलं ऐकून. बरं, आता ही भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का, याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघींकडून जाणून घ्यायचंय.
1: हो, पहिल्या सुरूला तर आम्हाला ते शब्द नवीन वाटले, पण आम्ही 1.5 वर्षापासून शिकतोय तर आम्हाला आता त्या भाषेची आवड झाली.
0: बर,
1: पहिल्या सुरूला मलाही थोडं अवघड वाटलं, पण मी 1.5 वर्षापासून शिकत आहे म्हणून मला आता काही वाटत नाही.
0: काय वाटतं ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आम्ही ही आता भाषा शिकतोय, पण आम्हाला याचा उपयोग पुढे फ्युचर मध्ये होऊ शकतो. जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो आम्ही.
0: वा बरोबर. आता तुम्ही जेव्हा ही भाषा शिकत होतात तेव्हा तुमच्या घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना कधी असं बोलून दाखवलं आणि कधी काही गमती जमती झाल्या का? तो काही किस्सा असेल तर तो पण ऐकायला आवडेल मला.
1: हो, आम्ही शाळेमध्ये पण मैत्रिणींशी, घरी आई वडिलांशी, सरांशी ही भाषा बोलत असत.
0: मग काही गंमत होते का याच्यातून?
1: घरच्यांना तर येत नाही, मग ते म्हणतात काय काय, मग आम्ही सांगतो त्यांना.
0: बर, ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि आपल्याला जे कोणी ऐकतायत त्यांना काय तुम्हाला अपील करायचंय की ही भाषा का बरं शिका, किंवा काय असं काही सांगायचंय का, काही सजेशन्स द्यायचेत का?
1: ही भाषा खूप छान आहे, शिकायला नवीन वाटतं काहीतरी. तुम्ही पण शिका ही भाषा, तुम्हाला खूप आनंद होईल.
0: बर बर. तर मंडळी, आकांक्षा आणि सानवी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका विद्या सोनवणे या सुद्धा आता आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत.
2: नमस्कार, माझं नाव विद्या तुळशीराम सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी, केंद्र पंढरपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षिका पदावर कार्यरत आहे.
0: बर, आणि तुमचं पण खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर तुम्हीच ही भाषा शिकवण्यामध्ये तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या विद्यार्थिनींना, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्या जसं म्हटल्या मगाशी की आम्हाला विद्या मॅडमनी सांगितलं, त्या शिकल्या मग त्यांनी आम्हाला शिकवलं, म्हणजे आयला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही ह्याबद्दल समजलं होतं की असा कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीचा आणि तो शिकणं शिकायला पाहिजे, नेमकं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते शिकलात आणि शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट केलं?
2: मॅडम, मला आधीच परकीय भाषा शिकण्याची थोडी इच्छा होती, त्याबद्दल मी माहिती काढली तर FLOA बद्दल कळालं मला, जे काही फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे, तर त्यावरती स्टडी मोडवर ऑनलाईन व्हिडिओ, सिलेबस, क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत आणि ह्या FLOA कडून सर्टिफिकेट्स आणि प्लस मेडल पण दिले जातात. तर मी स्वतः आधी त्याला रजिस्ट्रेशन केलं. मी स्वतः जर्मनच्या आणि फ्रेंच लँग्वेजच्या चारही लेवल कम्प्लीट केलेला आणि माझ्या बरोबरच मला असं वाटलं की आपण शाळेत असताना आपल्याला ह्या सुविधा मिळाल्या नाहीत, पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या उपलब्ध करून देऊ म्हणून माझ्या मुलांचं इयत्ता 5वी पासून 7वी पर्यंतच्या मुलांचं रजिस्ट्रेशन केलं. काही विद्यार्थी फ्रेंच शिकतायत, काही जर्मन शिकतायत आणि त्यांना सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नवीन काहीतरी भाषा शिकतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला आणि मला आनंद वाटतो की माझ्यामुळे माझे विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे सर्टिफिकेट घेऊन शाळेबाहेर जातील आणि भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा उपयोगही होईल आणि ती भाषाही ते जागतिक स्तरावरही वापरू शकतील आणि मलाही त्याचा फायदा होईल पुढे. या दृष्टीने मी मुलांनाही प्रोत्साहन दिलं, स्वतःही केलं आणि विशेष म्हणजे माझ्या सोबतचे जेवढे शाळेतले सहकारी आहेत तेही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून या भाषा शिकतायत आणि माझ्या केंद्रामध्ये जवळपास 15 ते 16 शाळा आहेत, तर आमच्या सगळ्या केंद्रातल्या सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन केलंय. शिवाय आमच्या ह्या उपक्रमाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री दिलीपजी स्वामी साहेब, त्याचप्रमाणे आमचे शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे CEO अंकित सर, ह्या सगळ्यांनी याची दखल घेऊन आमच्या शाळेचं कौतुक केलंय आणि आमच्या विद्यार्थ्यांचं आणि माझा सत्कार सुद्धा केलाय.
0: क्या बात आहे. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी ही फॉरेन लँग्वेज शिकली अंदाजे काही सांगू शकाल?
2: माझ्या शाळेतून दरवर्षी जवळपास 30 ते 35 मुलं शिकतायत या दोन्ही लँग्वेज. आमच्या केंद्रातून जवळपास 150 ते 200 अराउंड विद्यार्थी दरवर्षी एक एक लेवल पूर्ण करतायत आणि शिवाय माननीय शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक पूर्ण ग्रुप करून त्या त्या शाळांवर मार्गदर्शन करूनही पूर्ण जिल्ह्यातून शिकली जाते ही लँग्वेज.
0: मस्तच मस्तच. हा, आपण एक बेसिक म्हणून आपण ट्रायल अँड एरर बेसवर आपण शिकायला सुरुवात केली, तिथपासून ते पुरस्कार मिळाला इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे मागे वळून बघताना नेमकं कसं वाटतंय?
2: खरंच खूप छान वाटतं मॅडम. एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की मुख्यमंत्री प्रशिक्षणामार्फत आपला राज्यस्तराचा जो उपक्रम आहे की बेरोजगार मुलांना आपण जर्मन लँग्वेज शिकवून त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा उपक्रम आहे आपल्या राज्याचा. तर औरंगाबाद जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि खूप छोट्याशा विचाराने ही सुरुवात झाली होती की आपण काहीतरी नवीन शिकावं आणि आपल्या मुलांनाही ते शिकायला मिळावं, पण त्याची व्यापक कामगिरी वाढली की संभाजीनगर जिल्ह्यात तर आहेच परंतु इतर जिल्ह्यांचे सुद्धा मला फोन येतात आणि मार्गदर्शनासाठी ते विचारतात, तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो की खरंच परकीय भाषा ज्या बाहेर शिकण्यासाठी खूप खर्चिक असतात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोयीस्करपणे ह्या FLOA आपल्याला शिकायला मिळत आहेत, त्याचे खरं तर FLOA चे खरंच आभार आणि हे कार्य असंच पुढेही चालत राहील अशी प्रयत्न करेल.
0: खूपच छान. तर बरं, जाता जाता शैलेश लेले सरांच्या ह्या इनिशिएटिव्हला काही वोट ऑफ थँक्स म्हणून काही बोलावं असं वाटतं का?
2: शैलेश लेले सरांशी बऱ्याचदा बोलणं होतं माझं आणि त्यांनाही खूप आनंद वाटतोय की मी ZP शाळांमध्ये हा उपक्रम जवळपास सर्व शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करते. त्यांचं सपोर्ट पण असतं, मार्गदर्शन पण असतं. आणि मला असं वाटतं की आणखी खरं सांगायचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दशसूत्री नावाचा कार्यक्रम आमचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब घेत आहेत आणि त्यांनी तर असंही सांगितलंय की त्यांच्या दशसूत्रीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच आपण सहभाग करून घेऊ. आणि शैलेश सरांनी मला असं वाटतं दीक्षा ऍपवर आणि बऱ्याच ठिकाणी हे सुरू केलेलं आहे तर नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो याचा. आणि जे फॉरेन लँग्वेज शिकू इच्छितात याचं पर्सनल पण रजिस्ट्रेशन करून कोणीही घरात बसणारी व्यक्ती सुद्धा ही लँग्वेज शिकू शकते तर खरंच त्यांचे आभार त्याबद्दल.
0: खूपच छान. आज तुम्ही आणि तुमच्या दोन्ही विद्यार्थिनी वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आपला इतका छान अनुभव तू तर सांगितलास पण आतापर्यंतचा प्रवास देखील उलगडून सांगितला त्याबद्दल तुम्ही तिघींचेही मनपूर्वक आभार. आणि यापुढे तुम्ही सुद्धा अशाच ऍक्टिव्ह राहा म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आणि या क्रिएटिव्हिटीचा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल आणि यापुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
0: ओके, ऑल द बेस्ट.
2: थँक्यू.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेतल्या दोन विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका, एक म्हणजे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी सानवी मुनेश्वर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका होत्या विद्या सोनवणे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.